0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM।
0: आनंदी रहा आणि आनंद
2: घ्या। मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा अब्दुलकीच्या जीवनाचा प्रश्न, गाणी ऐकताना ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेल्या कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजच्या भागामध्ये आपण कोणते वाद्य जाणून घेणार हे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. सुरुवातीला आम्ही ज्या वाद्याची ट्यून वाजवली त्या वाद्याचं नाव आहे पियानो. आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती स्मिताताईंकडनं जाणून घेणार. स्टुडिओमध्ये स्मिताताईंचं मी स्वरसंध्या ह्या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: नमस्कार
0: स्मिताताई, आज आपण पियानो या वाद्याविषयी अधिक माहिती तुमच्याकडनं जाणून घेणार होतो. त्या अनुषंगाने पियानो बद्दल अधिक माहिती जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो हो, आपण स्वरसंध्या मालिकेत असं करतो की एक वाद्याची थोडक्यात माहिती घेतो आणि त्या वाद्याचा वापर केलेली हिंदी मराठी गाणी ऐकतो. तसंच आपल्या श्रोत्यांना म्युझिक थेरपीच्या दृष्टिकोनातनं कानसेन कसं बनायचं, म्हणजे संगीत कसं ऐकायचं हे सांगतो. अर्थात आजारी माणसाने डॉक्टरकडे तर जायलाच पाहिजे बरं का, पण आपल्या स्वरसंध्या कार्यक्रमातल्या कानसेनांना हे नक्की समजून येतं की संगीत आपल्या मनावर कसा चांगला परिणाम करतं आणि कठीण परिस्थितीत किंवा कठीण मनस्थितीतून बाहेर पडायला संगीत कशी मदत करतं. तर श्रोते

0: आज आपण कोणत्या वाद्याची माहिती घेत आहोत ते ऋषीने सांगितलंच आहे तुम्हाला. आजचं वाद्य आहे पियानो. तर ऋषी, आजच्या कार्यक्रमात आपण कोणती कोणती गीतं ऐकवणार आहोत त्याची एक छोटीशी झलक श्रोत्यांना देना.
1: हो नक्कीच सई. चला तर मग आज आपण आजच्या भागात कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत त्याची झलक आता तुम्हाला देतोय. तर तो 1971 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका कादंबरीवरून रुपांतरित करण्यात आला होता. दुसरं, 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका हिंदी चित्रपटाचा रुपांतरित होता. नंबर 3, 1961 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता. नंबर 3, 1968 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपटामधील असे कोणते गाणे होते ज्या गाण्यामुळे त्या गायकाला 16व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार मिळाला होता. अशा अनेक गाणी आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तरी आपला एक भाग हा हार्मोनियम म्हणजेच पेटीवरती झाला होता आणि पियानो दिसायला बऱ्यापैकी तसंच आहे असं वाटतं. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?
0: हो, तुझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे ऋषी, पण ते वरून दिसायला बरं का थोडासा पेटी म्हणजे हार्मोनियम सारखा पियानो दिसतो हे खरं, पण तो असतो फक्त त्याचा कीबोर्ड. त्यावरती काळ्या आणि पांढऱ्या सुरांच्या पट्ट्या असतात. पण हार्मोनियम हे सुशीर वाद्य आहे, म्हणजेच तिथे भात्यानी हवा ओढून स्वर काढले जातात. तर पियानोमध्ये आतमध्ये स्ट्रिंग्स असतात बरं का, म्हणजे तारा, आणि ती तार आघात करून वाजवली जाते. त्यामुळे पियानोचा वापर ठेका किंवा रिदम यासाठी पण केला जातो. पण ऋषी, अजून पुढे जाण्याआधी एक मराठी गीत आपल्या श्रोत्यांना ऐकव ना.
1: होत आहे नक्कीच. त्यांनी सांगितलेल्या भागाच्या पहिल्या गाण्याची सुरुवात आपण मराठी गाण्यापासून करतोय. तर श्रोतो, संगीताच्या दुनियेत काही आवाज असे असतात जे काळाच्या पलीकडे जाऊन मनात घर करतात. असाच एक आवाज म्हणजेच महेंद्र कपूर यांचा. त्यांचा आवाज अजूनही रेडिओवर, टीव्हीवर आणि लोकांच्या आठवणीत तसाच घुमतो आहे. त्यांनी मराठीतही अनेक गाणी गायली. असंच एक रसिकांच्या मनावर कोरलं गेलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत अपराध ह्या चित्रपटातलं गाणं असून रमेश देव यांच्यावर चित्री झालेले गाणे आहे. मधुसूदन कोलटकर यांनी लिहिलेलं आणि एन दत्ता यांचं संगीतबद्ध केलेलं हे गाणं आहे. हे गीत गेले कित्येक वर्ष आपल्या मनात घर करून राहिले आहे. श्रोत्यांच्या लक्षात आलं असं की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत सुरतेची छेडिता गायले अर्थात महेंद्र कपूर यांनी. चला तर मग ऐकूयात हे पुढचे मराठी गीत.

0: आता ऋषी, या पियानोची रचना भरपूर कॉम्प्लिकेटेड असते बरं का, आणि ग्रँड पियानो आणि अपराईट पियानो असे प्रकारही पाहायला मिळतात. सध्याची पिढी जे कीबोर्ड वाजवते तो पियानो नाही, दिसायला तसाच असतो पण तो डिजिटल स्वरूपाचा असतो. जास्तीत जास्त सिनेमात जो पाहायला मिळतो ना तो पियानो असतो, ग्रँड पियानो. आठवून पहा, त्याचं एक असं तिरकं लाकडी कव्हर असतं आणि त्याच्या मागे समोरून आणि वेगवेगळ्या अँगलनी कॅमेरा फिरवून शूटिंग केलेलं असतं. त्यात एक फ्रेम अशी हमखास दिसते की नाही, की त्या वाजवणाऱ्या माणसाचा चेहरा त्या स्लॅन्टिंग कव्हरच्या मागून दिसतो. प्यार दिवाना होता हे गाणं आहे ना, त्याची सुरुवातच होते अशी की हिरो राजेश खन्ना पियानो वाजवत असतो, समोर हिरोईन आशा पारेख उभी असते आणि गाण्याची सुरुवात होते ती पहिली फ्रेम अगदी तशीच आहे की राजेश खन्ना यांचा चेहरा त्या स्लॅन्टिंग कव्हरच्या मागून दिसतो.
1: छान सांगितलं श्रोतो, त्यांनी आता उचललंच आहे. तर श्रोतो, 1971 साली एक हिंदी चित्रपट ओळखी झाला होता, त्याचे नाव होते कटी पतंग. हा चित्रपट गुलशन नंदा यांच्या कटी पतंग नावाच्या कादंबरीवरून रुपांतरित करण्यात आला होता. ती कादंबरी कॉर्नेल वुलिस्ची यांच्या आय मॅरिड अ डेड मॅन या कादंबरीवर आधारित होती. या चित्रपटामधील किशोर कुमार यांनी गायलेली दोन गाणी ही खूप प्रसिद्ध होती. त्यापैकी एक गाणे आता आपण ऐकणार आहोत. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचा सुरुवातीचा सीन असा होता की एका पार्टीमध्ये हिरो अर्थात राजेश खन्ना पियानो वाजवत आहेत आणि हिरोईन अर्थात आशा पारेख या एका टेबलापाशी उभ्या राहून पियानो वादन करत गाणी म्हणणाऱ्या राजेश खन्ना यांच्याकडे पाहत आहेत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन आणि स्वरसाज सोडला आहे किशोर कुमार यांनी. मूळ पियानो चे जे वादक आहेत ते वादकाचं नाव आहे माईक मचाडो. चला तर मग ऐकूयात हे सुरेख गाणं. गाण्याचे बोल आहेत प्यार दिवाना होता है.

0: वा, काय सुंदर होतं हे गीत. तर श्रोते हो, पियानोची अजून एक खासियत म्हणजे याचे सूर दोन्ही हात वापरून वाजवतात. सामान्यप्रमाणे आपले दोन्ही हात एकाच प्रकारे हलतात ना, त्यामुळे दोन्ही हातांनी वाजवली जाणारी जी वाद्य असतात ना, ती थेरपीच्या दृष्टीने खास मानली गेली आहेत. कारण वादकाचं संपूर्ण लक्ष तिकडे गुंतवावं लागतं, नाहीतर ते वाद्य तुम्हाला बरोबर वाजवताच येत नाही. त्यामुळे माइंडफुलनेस टूल म्हणून अशा वाद्यांचा थेरपिस्ट खूप छान उपयोग करून घेतात. पण त्याविषयी आपण पुढे बोलूयाच. श्रोत्यांना आवडेल असं एक गीत आता आपण आधी ऐकूया. काय ऋषी?
1: नक्कीच सई. श्रोतो, 1966 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते बहारे फिर भी आएगी. हा चित्रपट 1937 साली प्रदर्शित झालेल्या एका हिंदी चित्रपटाचा रूपांतरित होता. त्या चित्रपटाचे नाव होते प्रेसिडेंट. सुरुवातीला चित्रपटामध्ये गुरुदत्त यांनी भूमिका केली होती, त्यांच्या जागी धर्मेंद्र यांनी भूमिका साकारली आणि गुरुदत्त यांच्या मृत्यूमुळे चित्रपटाचे पुन्हा चित्रीकरण करण्यात आले. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार होते लालजी पांडे म्हणजेच अंजान, संगीतकार ओपी नयर आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत आपके हसीन रुख पे. चला तर मग ऐकूयात बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: ताई, मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की थेरपीमध्ये सुद्धा हे वाद्य वापरलं जातं, तर हे वाद्य कसं वापरतं हे जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: आपण आतापर्यंत दर भागात हे सांगतोय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घेतली जाते. त्यासाठी थेरपिस्टचा सल्ला घ्यावाच लागतो.

0: पण स्वरसंध्या या कार्यक्रमात ना आपण श्रोत्यांना हे सांगतो की बरेच आजार ताणतणावातून निर्माण होणारे असतात. हा ताण हलका करायला संगीत ऐकणं, वाजवणं आणि स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते आपण करू शकतो. गायन वादन करताना काय होतं की मनातले कोंडलेले ताण सुरांच्या वाटे मोकळे व्हायला लागतात. आता आपण असं गाणं श्रोत्यांसाठी निवडलंय ज्यामुळे सगळ्या माणसांच्यात आपण एकटं फील करतोय अशा वाटणाऱ्या माणसाच्या भावना व्यक्त करता येतील. पण पियानोवर थोडं हलक्या फुलक्या चालीत ते बांधलं असल्यामुळे ज्याला असं एकटेपणा वाटतोय असा श्रोता पण या विचारांकडे खेचला जाईल की चालायचंच, आपण आहोतच क्राऊडपेक्षा वेगळे, पण म्हणून काय झालं, यात खूप मनावर घेण्याजोगं इतकं काय आहे.
1: खूप छान माहिती आज श्रोतांपर्यंत पोहोचत आहे. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातले चौथे गाणं ऐकायचे. 1961 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्या चित्रपटाचे नाव होते माया. माया हा चित्रपट असली नकली या चित्रपटाच्या फक्त एक वर्ष आधी म्हणण्यात आला होता, पण त्याची कथा अगदी सारखीच होती. संगीतकार सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या गाण्यांमुळे माया हा चित्रपट खूप हिट झाला आणि चित्रपटाला खूप पसंती पण मिळाली. त्यापैकीच एक गाणं आपण आता ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत कोई सोने के दिलवाला. चला तर मग ऐकूया माया या 1961 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: गेलाय आणि ते दुःख सहन करण्याची ताकद हिरो मिळवत आहे पियानोच्या साथीने. आणि सूर आहेत राग शिवरंजनीचे.
1: श्रोता आता वेळ झाली आपलं पाचवे गाणं ऐकायची. 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते ब्रह्मचारी. या चित्रपटामध्ये 6 गाणी होती, त्यापैकी 3 गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली होती. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्यामुळे त्या गायकाला 16 फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला होता. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी यांनी. हे गाणे पियानोवर ज्या मूळ वादकाने वाजवले होते त्या मूळ वादकाचे नाव होते रॉबर्ट कोरिया आणि गाण्याचे बोल आहेत दिल के झोरो के में. चला तर मग ऐकूयात ब्रह्मचारी या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: श्रोतो पियानो या संदर्भातली अधिक माहिती आपण स्मिताताईंकडनं जाणून घेणार आहोत. 1963 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची एक मल्याळम चित्रपटामध्ये पुनर्निर्मिती करण्यात आली होती हे आपण जाणून घेणार आहोत. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वर संध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं पुनः स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM।
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: तर श्रोते हो, ब्रेक पूर्वी ब्रेकअपचं दुःख व्यक्त करणारं गीत आपण ऐकलं होतं, ते होतं पियानोच्या साथीनी। आणि ब्रेक नंतर पण ब्रेकअपचं दुःख व्यक्त करणारं, म्हणजे अर्थातच हाच मूड पुन्हा पकडून आपण पुढचं गीत ऐकतोय। आता या गीतात प्रेमभंग झालेला हिरो म्हणतोय की जे घडलंय त्याचा स्वीकार करणं हाच आता उपाय, आणि तडजोड पण कशी करायची तो प्रेयसीला पण सांगतोय की वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा।
3: वाह, श्रोतो 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते गुमराह। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला। त्याच चित्रपटाची पुनर्निर्मिती 1970 साली मल्याळम चित्रपटामध्ये करण्यात आली होती, त्याचे नाव होते पिवाहिथा। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार होते साहिल लुधियानवी, संगीतकार होते रवी शंकर शर्मा म्हणजेच रवी, आणि स्वरसाज सोडवला आहे महेंद्र कपूर यांनी। आणि गाण्याचे बोल आहेत चलो एक बार फिर से अजनबी बन जाए। चला तर मग ऐकूयात गुमराह या चित्रपटामधलं पुढचे गीत।

0: ताई ब्रेकच्या आधी आणि ब्रेक नंतर दोन्ही गाणी आपण प्रेमभंगाच्या संदर्भातली लावली.
1: हो, पण दोन्ही गाणी कशी होती की आलेल्या परिस्थितीचा स्वीकार, समजूतदारपणा, समोरच्याने वादा निभावला नाही म्हणून ना नकारात्मकता, ना नैराश्य, ना आत्महत्या, की समोरच्याचा बदला घेण्याची भावना सुद्धा नाही. भावनांचं योग्य प्रोसेसिंग आणि त्यांना कोंडून न ठेवता केलेला त्यांचा निचरा म्हणजेच व्हेंट.

0: पण ऋषी, आता पुढचं गाणं खरंच गंभीर नको बरं का? आता प्रेमाचं गीत ऐकूया का?
1: श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सातवे गाणे ऐकायची. श्रोतो, 1949 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते अंदाज. जोपर्यंत राज कपूर यांच्या बरसात ह्या चित्रपटाने विक्रम मोडला नव्हता, तोपर्यंत अंदाज हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. दिलीप कुमार आणि राज कपूर एकत्र पडद्यावर दिसणारा अंदाज हा एकमेव चित्रपट होता. त्या चित्रपटामध्ये 10 गाणी होती आणि त्याची लेंथ बघा श्रोतेहो, 32 मिनिट 58 सेकंदाची ही सगळी गाणी होती. त्यापैकी 9 गाण्यांचे गीतकार होते मजरू सुलतानपुरी आणि एका गाण्याचे गीतकार होते प्रेम धवन. जे गाणे आता आपण ऐकणार आहोत त्या गाण्याचे गीतकार होते मजरू सुलतानपुरी, संगीतकार होते नौशाद अली आणि स्वरसाथ चढवला होता मुकेश यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत, तू कहे अगर जीवन भर. चला तर मग ऐकूयात अंदाज या चित्रपटामधले पुढचे गीत.

0: काही आतापर्यंत असं माझ्या लक्षात आलेलं आहे की आज आपण ऐकलेल्या सगळ्या गाण्यांमध्ये हिरो अर्थात पुरुष गायकांचीच गाणी ऐकली गेली आहेत. असं एखादं गाणं तुम्हाला आठवत आहे कारण की ज्याच्यामध्ये स्त्रीने गायलेलं आहे आणि स्त्रीनेच ही भूमिका निभावली आहे, असं एखादं पियानोचं गाणं आठवत आहे का तुम्हाला?
1: हो हो आठवतंय ना.

0: बरं ओळखता येतंय का? गाण्यात प्रियकर राज कपूर जिन्याच्या पायऱ्या उतरून निघून चाललाय आणि त्याच वेळी प्रेयसी नूतनचे हात फिरतायत पियानोवरून. स्वरसाथ चढवलाय लता मंगेशकर यांनी. ओळखता येतंय?
1: हो हो नक्कीच. चित्रपट आहे अनाडी, संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार आहेत शैलेंद्र आणि आवाज अर्थातच लता मंगेशकर. बोल आहेत तेरा जाना, दिल के अरमानों का लूट जाना. यातली कोई देखे यावरची सुरावट अशी आहे की हृदय किती वेवटून गेलंय ते सुरांमधून व्यक्त होत आहे. चला तर मग ऐकूयात अनाडी चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: ताई, पियानो मध्ये शास्त्रीय संगीत चांगला वाजलं जातं का?
1: हो तर, हे सर्व गुण संपन्न असं वाद्य आहे आणि याच्यात सगळ्या प्रकारचं संगीत वाजवता येतं. यातले मागच्या पिढीचे वेस्टर्न कलाकार बीथोवन तसंच मोझार्ट यांनी वेस्टर्न क्लासिकल मध्ये पियानो भरपूर प्रमाणात वापरलाय. खरे तर हे पश्चिमेकडूनच आलेलं वाद्य, पण भारतीय शास्त्रीय संगीत सुद्धा यावर उत्तम वाजतं बर का. व्ही बलसारा यांचा राग भैरवी, राग चारुकेशी हे आज पण इंटरनेटवर ऐकायला मिळतात. आजच्या पिढीचे कलाकार उत्सवलाल हे पियानोवर उत्तम शास्त्रीय संगीत वाजवतात.

कीबोर्ड म्हणायचं झालं तर मला नाव आठवतंय अभिजित पोहनकर यांचं. बॉलिवूड संगीत, भाव संगीत यात पियानो हे वाद्य असं मिसळून गेलंय ना की जणू अगदी मूळचा इथलाच साज असावा. लुई बँक्स यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. त्यांनी आरडी बर्मन बरोबर वाजवलाय पियानो आणि मोठ्या प्रमाणात स्वतंत्र वादनही करतात. ऋषी, सुरुवातीला जो तुकडा आपण ऐकला होता ना तो होता बीथोवन यांचा आणि डॉक्टर सई भिडे आपल्याला पियानोवरती तो बीथोवन यांचा तुकडा आता वाजवून दाखवतील. तर ऐकवूया आपल्या श्रोत्यांना तो बीथोवन यांचा तुकडा.

0: वा डॉक्टर सई भिडे यांनी खूप छान पियानोवरती तुकडा आपल्याला ऐकवलेला आहे. तर श्रोतो, वेळकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या भागात आपण पियानो या वाद्याची माहिती ताईकडनं जाणून घेतली. काही पियानोच्या साथीने अजरामर झालेली हिंदी मराठी आणि वेस्टर्न गीते सुद्धा आपण आज ऐकलेली आहेत. तसेच मनावरचे ताण ज्याचे रुपांतर पुढे आजारात होऊ शकते ते काढण्यासाठी संगीत कसं ऐकायचं हे पण आपण म्हणजे थ्रीबीच्या पंटमिनी स्मिता त्यांनी आपल्याला आज समजावून दिलेलं आहे. आता वेळ आली आहे निरोप घेण्याची. जाता आता शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी सोडून जातोय. श्रोता, 1965 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते तीन देविया. हा चित्रपट एका इंग्रजी कादंबरीकाराच्या लिखाणावर प्रेरित होता. त्या इंग्रजी कादंबरीकाराचे नाव होते डेव्हिड हर्बर्ट लॉरेन्स. तीन देविया या चित्रपटाची कथा एका कवीभोवती फिरते ज्याला तीन महिला आकर्षित करतात आणि एकीला आपला जीवनसाथी म्हणून निवडण्यासाठी संघर्ष करतात. जे लॉरेन्सच्या लेखनात आढळणाऱ्या एका प्रसंगावर म्हणजेच थीमवर आधारित होते. या चित्रपटामध्ये एकूण 6 गाणी होती, त्यापैकी 2 गाणी ही रेवी साहेबांनी गायली होती तर 4 गाणी ही किशोर कुमार यांनी गायली होती. संगीतकार एस डी बर्मन, गीतकार मजनू सुलतानपुरी आणि सर्वोत्साह अर्थात किशोर कुमार आणि श्रोतो, जे मी शेवटचं गाणं सोडते, गाण्यामध्ये पियानोचे टिपिकल तिरपे कव्हर उघडून गात आहेत देवानंद. कदाचित तुम्ही श्रोत्यांना ओळखलं असेल की मी कोणतं शेवटचं गाणं सोडून चाललोय. गाण्याचे बोल आहेत ख्वाब हो तुम या कोई हकीकत. पुढच्या भागात आपण स्मिताताईंकडनं पियानोबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोबनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: विवरण आणि माहिती हे सगळं डिजिटल आहे. घराघराच्या गणनेत घेऊ आढावा सुविधांचा.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: कुछ कहता है,
1: कुछ कहता है,
0: कुछ कहता।
2: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
3: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत, खुशखुशीत, रंगतदार, तजेलदार, मजेदार, उठावदार, बहारदार, दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची, रसिक श्रोते हो झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, माझ्या सुकन्येचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला। तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 30 नोव्हेंबर 2025 आणि प्रयोग क्रमांक 181 ऐकूया या प्रयोगातील पहिलीच अलक, जी आपल्याला पाठवले रोहिणी पराडकर मॅडमनी, संकलित करून अर्लियन के ए प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने। ती अलक आहे अलककार शिरीष कुमार पाठक पुणे यांची। अलककार शिरीष कुमार लिहितात, तिला हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना डॉक्टरनी विचारलं, काय मॅडम भीती वाटते का? तिने धीटपणे उत्तर दिलं, मी मनाने तयार आहे, तुम्ही ऑपरेशन करता तुमचे हात थरथर कापू देऊ नका म्हणजे झालं। वा वा अलककार शिरीष कुमार, अगदी पाठ दिला तुम्ही, पाठक आहात, अगदी पाठ समजावून सांगितलं की मला भीती वाटत नाहीये, मी मनाची तयारी केली, मी मनाचा ठिय्या केलाय, मी मनाचा निग्रह केलाय, तुम्ही घाबरू नका। कारण बऱ्याच वेळा डॉक्टरांना सुद्धा भीती वाटण्याची शक्यता असते। खास करून मुन्नाबाई मधला मला इथे डायलॉग आठवतो की आपल्या व्यक्तीचं ऑपरेशन करताना हात थरथरतो, म्हणून त्या ठिकाणी मित्र मानू नये, भाऊ बहीण मानू नये, आपण डॉक्टर आणि तो रुग्ण एवढाच संबंध ठेवावा। अलककार शिरीष कुमार उत्तम, छान। अलककार शिरीष कुमार यांच्यानंतर पुढच्या अलककडे वळूया, जी आपल्याला पाठवले अर्लियन के ए प्रतिष्ठानच्या वतीने अलककार वैदेही दिवेकर यांनी। तिकीट काढून ती गाडीत बसली, तिला दूर दूर जायचं होतं, गाडी भरधाव वेगात जात होती, तिचा थांबा आला, ती उतरली, समोर त्याला पाहून ती निश्चल झाली। अलककार वैदेही नेमकं कोण होतं असेल असा प्रश्न माझ्या मनात पडला, म्हणजे नेमकं कोण असेल, त्यांचा संबंध काय असेल आणि कशासाठी त्या ठिकाणी तो अट्टाहास केला असेल, किंवा त्या ठिकाणी आधीचं नातं का तोडलं असेल, असा एक विचार माझ्या मनात आला। असंख्य विचार खरं म्हणजे आले, असा प्रश्नही पडला की त्या ठिकाणी निश्चल होण्यासारखं, स्तंभित होण्यासारखं, नक्की काय घडलं असावं, त्याचा आणि तिचा संबंध त्या ठिकाणी स्त्री पुरुषांमध्ये असावा तसा, नवरा बायकोमध्ये असावा तसा, की ते तो भाऊ आहे, की ते बाबा आहे, की आणखीन कोण आहे। खरं म्हणजे शक्यता अनेक आहेत। निश्चल झाली याचा अर्थ त्या ठिकाणी मनात अनेक चलबिचल झाल्या, निश्चल झाली याचा अर्थ आधीचं नातं कदाचित त्या ठिकाणी तुटलेलं असावं आणि आज पुन्हा त्या ठिकाणी योगायोगाने भेट झाली असावी। छोट्याशा अलकमधून अशा बऱ्याच गोष्टी मांडता येतात, ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते। अलककार रोहिणी पराडकर, तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद, कारण तुम्ही या अलक संकलित केल्यात, अर्लियन के प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने तुम्ही त्या अलक पाठवल्यात। तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, फक्त अलक पाठवताना, अलक घेताना त्या ठिकाणी गाव आणि त्याच्या नावांच्या आधी अलक कर द्यायला विसरू नका, पुढच्या वेळेला ही गोष्ट लक्षात ठेवा। अलककार संगीता खरे लिहितात,

डिजिटल युगात आजी नातवंडांची मदत घेत आयुष्य आनंदात घालवत होती. पण असे अचानक काय झाले, आजीला हातात मोबाईल घेण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती. तिला मोबाईल शिकवणे नात आज नव्हती. अलगकर संगीता, खरं म्हणजे ते गोंधळ तुम्ही घातला आहात थोडासा. अचानक असे काय झाले, आजीला मोबाईल घेण्याची इच्छा नव्हती. आणि मग पुढे तुम्ही म्हणताय, उत्तरे तुम्ही देताय, प्रश्न तुम्ही निर्माण केलाय. खरं म्हणजे शेवटची ओळ नसती लिहिलीत किंवा शेवटची ओळ असे लिहिली असती, आज तिला प्रकर्षाने नातीची आठवण होत होती, तर मग इथे शक्यता अनेक निर्माण झाल्या असत्या. कदाचित नात त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये नाहीये, ती सोडून गेले, किंवा कदाचित नातीला जबरदस्तीने त्या ठिकाणी तिच्यापासून ओढून नेलंय, किंवा आजीला त्या ठिकाणी कदाचित जाणीवपूर्वक वृद्धाश्रमात टाकलंय. ब्ला ब्ला ब्ला, अनेक शक्यता. आणि मग यात अलगचा दर्जा वाढला असता. पण आजी आणि नातवंडांमधलं एक तरल नातं तुम्ही इथे व्यक्त केलं, अगदी तुमचं आणि अलगकार रोहिणी किंवा आर्यन के प्रतिष्ठानचे सर्वच त्या ठिकाणी सदस्य, सभासद आणि मी तर म्हणतो तुम्हाला मार्गदर्शन करणारे सगळ्या व्यक्तींचं तुमचं नातं असतं, तसं नातं व्यक्त केलं. ती भावनात्मकता अत्यंत महत्वाची आहे. ऐकूया आर्लियन के ए या समूहाच्या वतीने पाठवलेली पुढची अलग. सहकारनगर पुणे येथील अलगकार अभय साठे. अलगकार अभय लिहितात, आई गेल्याचं कळताच धडपडत तो घरी पोहोचला. 2 वर्षापूर्वी बापाचं छत्र हरवलं आणि आता आई. घरी पोचताच त्याला दिसले रडणारे आजी आजोबा आणि वडिलांच्या मित्रावर निघून जात असल्याची आईची चिठ्ठी. बापरे, मित्राबरोबर निघून चालले वडिलांच्या, हा मोठा आघात आहे. आईचा अपघात झाला असता, आईचा अकाली मृत्यू झाला असता, आईचं निधन झालं असतं, तर कदाचित त्या ठिकाणी समजलो असतो, आपणही समजलो असतो. पण खरंच काळ सोकावलाय याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमची अलग आहे. ही अलग त्या ठिकाणी व्यभिचार कसा होतो, का होतो, याचं वर्णन करणारी अलग आहे. ऐकूया पुढची अलग. पण त्यापूर्वी एक विनंती, सर्व अर्लियन के ए प्रतिष्ठान पुणे यांच्या समूहाला, संपूर्ण समूहाला विनंती आहे की या तुमच्या सगळ्या अलग ज्या उपक्रम क्रमांक 137 मध्ये घेण्यात आल्या 16 नोव्हेंबरच्या, केवळ आणि केवळ अलगकार रोहिणी पराडकर यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि पुणे आवाज 107.8 FM त्या सादर करण्याचा मान आरजे जगदीशला तुमच्यामुळे मिळतोय. तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, या तुमच्या अलग तुम्ही पुणेरी आवाज 107.8 FM वर ट्यून करून घरच्या घरी ऐका. रेडिओ मोबाईल मध्ये असतो, त्याच्यावर 107.8 FM सर्च करा. तुम्हाला कायमचं एक चांगलं चॅनल त्या ठिकाणी ऐकायला मिळेल, एक चांगले कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळतील. फक्त डिजिटल रेडिओ म्हणून ऐकू नका. पुण्याच्या सगळ्या अर्लियन के ए प्रतिष्ठानच्या सभासदांना नम्र विनंती. आणि अलगकार रोहिणी, आपण तशी काळजी घ्याल याची खात्री आहे. अर्लियन के ए प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने पुढची अलग पाठवले पुणे येथील अलगकार सौ हेमलता निगडे यांनी. अलगकार हेमलता लिहितात, आज बागेत जादूचे खेळ दाखवताना समोरची गर्दी पाहून त्या 15 वर्षाच्या मुलाच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात हसू दिसत होते. मिळालेले पैसे घेऊन तो धावतच मेडिकलमध्ये गेला, आईचे औषध घेतले व जीवाच्या आकांताने पळत घरी पोहोचला. पाहतो तर घराबाहेर खूप गर्दी पाहिली, त्याच्या हातातील औषध खाली पडले. अलगकार हेमलता, असं होऊ नये, कोणाच्याच आईच्या बाबतीमध्ये असं होऊ नये. आईला अमरत्वाचा पट्टा देव का बहाल करत नाही, कारण आई ही एकमेव आपली काळजी घेणारी असते. ती आपल्यासाठी जे काही करते, आई वडील आपल्यासाठी ज्या खस्ता खातात ते कोणच खाऊ शकत नाही. आणलेली औषधं मुखात जाईपर्यंत थोडासा का होईना वेळ काढायचा होता, कारण त्याने जादूचे खेळ दाखवले होते. पण परमेश्वरा, तुझी जादू मात्र अपरंपार आहे आणि तुझी लीला ही वेगळीच आहे. आणि त्यामुळे तू जिंकलास, तो मात्र हरला. आईची आठवण कायमची ठेवून ऐकूया आर्लियन के ए प्रतिष्ठान पुणे या समूहातील शेवटची अलग. पुणे येथील अलगकार आरती मू महेकर यांची. अलगकार आरती लिहितात, गोंडस बाळाच्या जन्माने सर्व खुशीच होते, पण बाळ रडत नव्हते, हालचाली नव्हती, आनंदावर विरजण पडले. अलगकार आरती आनंदावर विरजण पडले असं म्हणण्यापेक्षा ते नक्कीच त्या ठिकाणी बोलेल, हलेल, निपचित पडणार नाही. आणि निश्चित पडलं असेल तर कमीत कमी कूस उजवली याचं समाधान त्या माये

नक्कीच असेल, म्हणजे दुःखात आनंदाचा अंकुर असेल असंही आपण विचार करू शकतो. दुःख आहेच, पण त्या ठिकाणी नंतर काहीतरी झालं असतं, त्यापेक्षा आत्ताच झालं असाही ती माता विचार करेल, आक्रोश करेल आणि पुन्हा एकदा शांत होईल. नव्या उमेदीने, नव्या जगाकडे, नव्या आशेने पाहिल. अलग कर आरती, तुम्ही एक आगळी वेगळी अलग पाठवली. खरं म्हणजे मला अशी अलग सादर करताना वाईट वाटत, दुःख होत, कारुण्य मनात दाटत, पण प्रश्न पडतो. शो मच गो ऑन आपल्याला करायलाच पाहिजे. अलंकार रोहिणी कराडकर, आपण घेतलेली मेहनत मला वाटतं सफल झाली, सत्कारी लागली. कारण तुमच्या आलं समूहाच्या आलं पुणेरी आवाज 107.8 FM वर आल्या म्हणून नव्हे, तर या अलग तुम्ही संकलित केल्यात, संस्कारित केल्यात आणि आज त्यांना सगळ्यांना हा बहुमान मिळतोय एकमेकांच्या अलग ऐकण्याचा, आणि हा माझा सन्मान आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप कौतुकाची थाप, शाबासकीची थाप. फक्त एकच विनंती, वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या अलग ऐकत चला. अलग गुरूंकडून, अलग सम्राटांकडून, अलग ज्ञानींकडून वेगवेगळ्या वेळेला मार्गदर्शन घेत चला. पुणेरी आवाज 107.8 FM वर अलग आली, याचा अर्थ ती अलग योग्य उत्तम असंच नाहीये. माझ्याकडे आलेली अलग बरी वाईट असेल ती मी तिला आणखीन चांगली करतो आणि सादर करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मात्र काळजी घ्या आणि अलग नवनवीन आवेशाने लिहित चला. इथे थांबतो. पुन्हा एकदा अलग कर रोहिणी तुम्हाला धन्यवाद देतो, संपूर्ण समूह प्रशासकांना धन्यवाद देतो आणि समूहाची रजा घेतो. वळूया पुढच्या एका समूहाकडे, साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूह, संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र तिखे, समूह प्रशासक सौ सुविधा जाधव आणि आपल्यापर्यंत अलग पाठवल्यात त्या आमच्या लाडक्या अलगकार वृषाली पाटील, कोगनोळी, कर्नाटक. अलगकार वृषाली, तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत आणि त्याचबरोबर एक थोडीशी कांतिकी द्यायची आहे. आपण बरेच महिने मला वाटतं झाले साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाच्या अलग पाठवल्या नाहीत. संकलित करा, माझ्यावर नुसा हरकत नाही, पण रेडिओवर आणि तुमच्या समूह प्रशासक आणि समूहातील सभासदांवर रागवू नका, त्यांच्यासाठी तुम्ही एक मिळमिळीचा दिवा आहात. चला तर ऐकूया साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाच्या वतीने पाठवले पहिली अलग, अंमळनेरीतील अलगकार सौ स्वाती पाटील. ती रोज त्याची वाट पाहत राहिली आणि शेवटी थकून म्हणाली, आता नाही. ती दार बंद करायला गेली तर तो अचानक समोर उभा राहिला. तिच्या डोळ्यात क्षणभर पुन्हा प्राण आले. तो मात्र हातात दुसरीचा हात धरून उभा होता. म्हणाला, मी फक्त सांगायला आलो, तू माझी वाट बघू नकोस. अलगकार स्वाती, हे अति झालं. खरंच वाट पाहिजेच नव्हती तिने. तिने दुसऱ्याचा हात धरायला हवा. मी तर म्हणतो आता धरायलाच हवा, कारण तो जर त्या ठिकाणी तोडगा झाला तर आपण निर्लज्ज का हो नये. तो जर त्या ठिकाणी प्रतारणा करतोय तर आपण आपला मनजोगता साथीदार का निवडू नये. स्त्री पुरुष समानता आहे की नाही? कमीत कमी त्या स्त्रीला कळायला पाहिजे होतं जिने तुमचा संसार म्हणजे त्या अलग मधल्या तिचा संसार उद्ध्वस्त केला. तिला कळायला पाहिजे आपण एक स्त्री आहोत, आपल्याला एक संसार साठायचा आहे. आज आपलं याचं मन आपल्यातलं भरलं आणि दुसरीकडे गेला तर आपण काय करणार आहोत. ऐकूया साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाच्या वतीने पाठवलेली पुढची अलग, अलगकार सौ राजश्री सुहास जाधव, पुणे. अलगकार राजश्री लिहितात, हो हो पाठव ना त्याला, चालते रे एखाद्या वेळी उशीर झाला तर. आपलेच हॉस्टेल आहे, एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला. आणि रात्री 9 नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. व्यवस्थापन प्रमुखांनी इतर विद्यार्थ्यांना सक्त ताकीद दिली. अलगकार राजश्री, गोंधळ झालाय माझा थोडासा. म्हणजे एकाला एक अशा प्रकारचा न्याय आहे की त्या ठिकाणी व्यवस्थापन प्रमुखांनी इतर विद्यार्थ्यांना सक्त ताकीद दिली आणि त्याला प्रवेश देऊन इतर विद्यार्थ्यांना धडा दिला. तुम्ही अशा प्रकारे करू शकता की मला असं त्यांना सुचवायचंय की त्याला म्हणाले पाठव पाठव, पण त्या ठिकाणी मात्र सक्त ताकीद देऊन एक प्रकारे अप्रत्यक्ष संदेश दिलाय. गोंधळ आहे, पण विचार करायला लावणारी अलग वेगळी आहे एवढं मात्र नक्की. मला खात्री आहे तुम्ही सगळेच एकापेक्षा एक भन्नाट अलग लिहित असणार. तुम्ही सगळेच एकापेक्षा एक भन्नाट अलग लिहून त्या तुमच्या अलगकार वृषाली पाटील, संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र तिखे, समूह प्रशासिका,

सुविधा जाधव यांच्यापर्यंत पाठवत असणार, त्याच्यावर चर्चा होत असेल, चिंतन होत असेल आणि मग त्यातल्या निवडक आलं तुम्ही आमच्यापर्यंत म्हणजे पुणेरी आवाज 107.8 FM पर्यंत पाठवल्यात. साहित्याची गगन भरारी साहित्यिक समूहाला लक्ष लक्ष धन्यवाद. अशाच प्रकारे मेहनत घेत राहा. मेहनत घेतली तर आपला समूह इतरांपेक्षा उठावदार होईल, बहारदार होईल. प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असतं, प्रत्येकाला संधी मिळेल आणि पुणेरी आवाजवर नियमितपणे आलोक पाठवल्यात तर त्यांचा हुरूप, त्यांचा उत्साह वाढेल, आनंद द्विगुणित होईल आणि पुणेरी आवाज 107.8 FM हा सातार समुद्रापलीकडे पोहोचलेलाच आहे, पण आपल्या पुण्यातील, आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कुठे राहिलंच असेल तर तिथेही आम्ही पोहोचू. आणि नवनवीन अलंकार लिहिते होतील, हात लिहिते होणं गरजेचं आहे. ही काळजी समूह प्रशासकांनी घ्यावी आणि उत्तमोत्तम दर्जेदार अलंक पाठवत राहाव्या. पुन्हा एकदा अलंकार वृषाली पाटील हा आत्ताचा भाग इथे संपवण्यापूर्वी तुम्हाला धन्यवाद देतो. थोड्याच वेळात परत येतो. ऐकत राहा पुणेरी आवाज.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: अपने आप को देखें एंड प्रिपेयर माई सेल्फ फॉर टुडे। आज सारा दिन में बातें आएंगी, लोग कुछ कुछ ऐसा करेंगे या कहेंगे विच विल नॉट बी अकॉर्डिंग टू द वे आई वॉन्ट देम टू बी। आज सारा दिन अवेयरनेस एंड चेकिंग, कौन ज्यादा पावरफुल है, बातें, सिचुएशंस और मी, किसका प्रभाव किस पर पड़ता है। आज सारा दिन सिर्फ चेकिंग, बात आई बात गई, मुझ पर उसका कितना प्रभाव पड़ा। दिस इज माई चेकिंग फॉर टुडे।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अनंत प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगत आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अनंत प्रेमी रसिक श्रोते हो, आज 30 नोव्हेंबर 2025 आणि प्रयोग क्रमांक 181। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत तुम्ही अर्लियन के प्रतिष्ठान पुणे यांच्या समूहाच्या अलग एकापेक्षा एक बहारदार अलक ऐकल्यात आणि त्यानंतर लगेचच साहित्याची गगन भरारी साहित्यिक समूहाच्या अलकही ऐकण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं। खरा भाग्यवान मी, कारण मला तुमच्या सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळतं आणि ते अविरतपणे मिळत राहणार आहे याची आरजे जगदीशला खात्री आहे। ऐकूया साहित्याची गगन भरारी साहित्यिक समूहातील पुढची अलक जी आपल्यापर्यंत पाठवले अलक अनुषारी पाटील यांनी संकलित करून। समूह संस्थापक आहेत डॉक्टर मच्छिंद्र तिके, समूह प्रशासक आहेत सौ सुविधा जाधव। तिघांनाही नमन करून वंदन करून आरजे जगदीश सादर करतोय साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाची पुढची अलक। बोरिवली ईस्ट मुंबई उपनगर, अलककार इंदिरा शिंगणे। सुसंस्कृत श्रीमंत खानदानात वाढलेल्या तिने प्रेमाच्या आणाबाका घेत माहेर तोडून छोट्याशा दोन खोल्यात टुकीचा संसार थाटला होता। आज सिगरेटच्या धुरात घुसमाटून काळ्या निळ्या अंगाने दोन पोरांना घेऊन घराचे कुलूप बंद दार तोडू पाहत होती ती। घ्या झालं काय झालं, आई वडिलांना फसवलं, आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, लाडाखोडात वाढलात आणि त्या ठिकाणी क्षणभंगूर प्रेमाला भुललात। प्रेम क्षणाचं आणि दुःख मात्र मनाचं, मनाचं तनाटनाने दुःख देणारी माणसं आपल्या वाट्याला येतात, कारण आपण आई वडिलांच्या प्रेमाची प्रतारणा केलेली असते, शिक्षा भोगावी लागते, आता पश्चाताप करून काही अर्थच नाही, खरंच आपली निवड किती चुकली याचा पश्चाताप आता हो।

असेल पण तो केवळ पश्चातापच आहे. साहित्याची गगनभरारी साहित्यिक मंच समूहाची पुढची अलक आहे सांगली येथील अलककार मीरा लिमये यांची. शाळेला 10 मिनिटं उशीर झाला म्हणून ती धावतच शाळेत आली गेली. बाईंनी दार उघडलं आणि म्हणाल्या, आज पण उशीर? आता 100 रुपयापाशा काढ. तिने 100 रुपयापाशा काढल्या आणि धडकन खाली कोसळली. बाई जवळ येऊन म्हणाल्या, काही झालेलं नाही ना तुला, उठून बाईस. अलककार मीरा, बाईंनी 100 रुपयापाशा त्या लहानगीला काढायला सांगायच्याच का? त्याच्या आधी जाणीव करून घ्या, विचारून घ्या, काय झालंय, का उशीर झालाय, आज पण उशीर झालाय, याचा तर रोज उशीर होतोय हे मान्य आहे, पण तो उशीर का होतोय याची जाणून घेण्याची दधात त्या ठिकाणी जर शिक्षकामध्ये नसेल तर शिक्षण क्षेत्राला काही काळी मनाई का, कलंक नाही का? 100 रुपयापाशा लहानग्याकडून काढणं ही काही शिक्षा झाली का? तुम्हाला जर दिली शिक्षा अशी तर तुम्हाला कधीच उशीर झाला नसेल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अलककार मीराम खरंच अशा माणसांना असो. वळूया साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाच्या पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले इंदौर येथील अलककार विजया चिंचुरे यांनी. अलककार विजया लिहितात वेळ. त्याला परीक्षेत खूप कमी गुण मिळाले. आई वडिलांचा अपेक्षाभंग होऊन तो रागावतील म्हणून तो नदी किनारे जाऊन बसला. बसल्या बसल्या नदीत छोटे दगड फेकल्यावर त्याला दिसले थोडा वेळ गोल तरंग उठतात, दगड खाली जातो पण नदी वाहतच असते. तो शांत मनाने घरी परत जायला निघाला. वा, अलककार विजया अप्रतिम, मोटिवेशनल, प्रेरणादायी, म्हणजे कुठल्याही आत्महत्याग्रस्ताने त्या ठिकाणी अलक ऐकावी, मग विचार परिवर्तन होईल, मतपरिवर्तन होईल, मनपरिवर्तन होईल आणि आपल्या आईवडिलांच्या दिलेल्या त्या ठिकाणी प्रवाहात तो पुन्हा सामील होईल, अगदी प्रवाहातलाच एक बनून जगेल. अप्रतिम मानाचा मानाचा मुद्रा तुमच्या अलकला. ऐकूया साहित्याची गगनभरारी साहित्यिक मंच समूहाच्या पुढच्या अलक. अलककार वृषाली पाटील, कर्नाटक, कोगनोळी. अलककार वृषाली, का हो का असं करता? किती वाट पाहायला होता, किती विरह सहन करायला होता? हा वियोग बरा नवी बरं का? पाठवत चला ना अलक, समूहाचं नाही पाठवत, स्वतःची पाठवत नाही. इतकं गुंतावं माणसाने कामामध्ये गुंतवून घ्यावं, स्वतःसाठी वेळच नाही मिळावा. बरं, तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी वेळ काढावं. खूप छान लिहिता, मला माहिती आहे तुम्ही आता फेसबुकमध्ये लिहिताय, प्रतिलिपीवर लिहिताय आणि तिकडून 4 पैसे मिळतायत. हे प्रेमाचं आहे, पैशाचं नसलं तरी तुमचं आमचं फार गडद असं नातं आहे, ते आपण जपूया. अलक ऋषाल लिहितात, झाडाने गळणाऱ्या पानांना विचारलं, माझ्याशिवाय जगणं शक्य आहे का? पाने हळुवारपणे म्हणाली, गळल्यावरही आम्हीच तुझं शेवटचं सौंदर्य. क्षणात वाऱ्याचा झोत आला आणि पाने हळूहळू गळून जमिनीवर पडली. झाड खिन्न झालं. काही दिवसांनी त्यात कुजलेल्या पानांमुळे झाडाला नव्याने सुंदर पालवी फुटली. तेव्हा झाड शांतपणे मनात म्हणालं, कधी कधी गळणंही बीज ठरतं, शेवट नसतोच. वा, अलकर विशाली, खरं सांगू, तुमच्या भेटीचं एक अनामिकाची ओढ लागलंय. कारण तुमच्याकडे लिहिण्यासारखं एवढं काही आहे, मग तुम्ही किती अनुभव विश्व पाहिलं असेल, तुमचं आशय संपन्न जीवन कसं असेल, जवळून अनुभूती घेण्याचा एक विचार मनात आला. आणि खरंच कधीतरी कुठल्या तरी वळणावर आपण नक्की भेटू असं मला वाटतं. बाकी तुमची अलग, मी काय बोलावं पामराने, तुम्ही झाडाला जिवंत केलं, पानाला जिवंत केलं आणि त्यातून एक प्रकारचा संदेश माणसांना दिला. हा संदेश महत्वाचा आहे. गळणं ही बीज ठरतं, खरंच कुठल्याच गोष्टीला शेवट नसतो. मृत्यू ही जीवनाची अखेर नसते, तर मृत्यू ही जीवनाची नांदीच असते. असंच काहीसा तुमच्या अलकचा बाज आहे. आणि खरंच तुम्ही खूप छान लिहिता, म्हणजे मी तुमच्या लेखनाच्या प्रेमात आहे हे मला मान्य करायला कसलीच हुरहुर वाटत नाही किंवा कोणती तमा वाटत नाही. अलककार वृषाली, असेच लिहित राहा आणि अशाच अलक संकलित करा आणि पाठवत चला, मार्गदर्शन करत चला. फक्त भेटीचं तेवढे एकदा लक्षात ठेवा. आठवणीने ऐकूया अहिल्यानगर येथील अलककार सौ स्वप्नाली माधव कुलकर्णी साहित्याची गगनभरारी साहित्यिक मंचच्या वतीने आपल्यापर्यंत अलक पाठवतात. त्या लिहितात.

0: वेळ
1: ती नेहमी वेळेवर यायची, तो उशिरा यायचा. आज तो वेळेवर आला पण वेळ निघून गेली होती.
0: ओ हो हो, अलगकर स्वप्नाली, वक्त के सामने किसी की नहीं चलती, वक्त के आगे किसी की नहीं चलती. वक्त के पीछे रह जाओगे तो वक्त आपको पीछा छोड़े पीछे छोड़ेगा, वक्त आगे निकल जाएगा. वक्त ना तो चित्रपट मी पाहिला होता आणि तो चित्रपट तुमच्या अलकमुळे पुन्हा डोळ्यासमोर आला. खरंच वेळेची किंमत करायला शिका, वेळेची कदर करायला शिका, नात्यांमधील आदर सांभाळायला शिका, मन भावन व्हायला शिका. मन मौजी असणं जमतं पण मन भावन असणं फार कठीण असतं. वेळ पाळायला शिका म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सौंदर्य खुलेल, तुमचं आयुष्य बहारदार होईल, अगदी सुंदर होईल. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया साहित्याची गगनभरारी, साहित्य मंच, साहित्य समूह यांच्या पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले. कोल्हापूर आजरा सरोळी येथील अलककार नामदेव पाटील यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक मिळवले. या कामगिरीचा साऱ्या देशाला अभिमान वाटला. त्याच्या आईने त्याचे खूप कौतुक केले. पण सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दुसऱ्या देशाचा मुलगा हा माझाच मुलगा आहे असे सांगून त्याचाही सन्मान केला. त्याच्या आईच्या सौजन्यपूर्ण बोलण्यात भारतीय संस्कृतीचा आदर्श दिसत होता. अलकनाथ नामदेव, खरंच तुम्ही नावाप्रमाणे नामदेव आहात, म्हणजे संत नामदेव आहात असं म्हटलं तर वावग ठरू नये, अतिशयोक्ती ठरू नये. तुमच्या अलकमध्ये संतांचेही संस्कार आहेत. दुसऱ्याचा मान तोही स्वीकारता यायला पाहिजे आणि आपला पराभव जिव्हारी न लागता त्यालाही कवटाळता यायला पाहिजे. हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर. अलकर नामदेव फक्त एक सूचना करायची वाटते, म्हणजे मी काही फार मोठा अलकर नाहीये, पोक्त नाहीये, पण इतके वर्ष सलग 5 वर्ष अलकचे कार्यक्रम करतोय. एकापेक्षा एक सुंदर अलक येतात. अलकर उशाली पाटील यांच्यासारख्या प्रचंड विद्वत्ता असलेल्या अलक आहेत, प्रतिभाशक्ती असलेल्या अलकार आहेत. आणि मग मला शिकायला मिळालं की अलककारांनी प्रस्तावना देऊ नये, अलककारांनी समारोपात तात्पर्य देऊ नये. जसं तुम्ही त्याच्या आईच्या सौजन्यपूर्ण बोलण्यात भारतीय संस्कृतीचा आदर्श दिसत होता असं नसतं लिहिलं तरी सुद्धा आपल्या देशाचा, आपल्या मातेचा, आपल्या भारत मातेचा गौरव तुमच्या संपूर्ण आलकमध्ये झालाच असता. आणि या आईला, या आईला कौतुकाची थाप, या आईला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया साहित्याची गगनभरारी, साहित्य मंचची पुढची अलक. मामाश्री या टोपण नावाने लिहिणारे डोंबिवली येथील अलककार विनोद दंबे. अलककार विनोद लिहितात, त्या भयान रात्री तो खिडकीजवळ उभे राहत निश्चिंत होत सिगरेटचे वलयांकित झुरके हवेत सोडत भूतकाळापासून स्वतःची सुटका करून पाहत होता. तोच दूरवरच्या वळणावरून तिची बलात्कारिक छाया त्याच्याच दिशेने येत असलेली दिसली. ती आली आली आली, जवळ आली, नजर विस्फारून, तू तू हो मीच, सुडाने पेटलेला तो आत्मा ज्याच्या भीतीमुळे तो इतक्या दूरवर अकस्मात मृत्यू पंचनामा. अलकार विनोद शहारे आणणारी अलक आहे. म्हणजे आपण आपण केलेल्या दुष्कृत्यापासून दूर पळतो पण ते दुष्कृत्य आपल्या शरीरामध्ये रक्त बनून वाहत असतं आणि ते सतत मेंदूला जाणीव करून देत असतं. तू तू हरामी आहेस, तू नीच आहेस, तू हलकट आहेस, तू राक्षस आहेस, तुला भोगावंच लागणार. आणि हा तर इतक्या भयान रात्री असो पण इतक्या त्या ठिकाणी उच्छृंखलपणे सिगरेटचे धुरके घेत बसलाय, त्याला काहीच कसली चिंता नाहीये. पण तिने मात्र त्या ठिकाणी बरोबर डाव साधला आणि भीतीने त्याचा मृत्यू झाला. अगदी योग्य ते शासन केलं. मला वाटतं तुमच्या या रहस्यपूर्ण अलकला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया साहित्याची गगनभरारी, साहित्य मंचची पुढची अलक जी आपल्याला पाठवले. अलककार वर्षा विजय चौगुले, अंकल खोप, सांगली. अलककार वर्षा लिहितात, संस्कार. एका सुसंस्कृत मुलीला नकार देऊन स्वतःच्या आवडीच्या मॉडर्न मुलीशी लग्न करून पश्चाताप झालेला तो ऑफिस मधल्या मित्राच्या घरी पहिल्यांदा जातो. दरवाजा त्याच्या पत्नीला पाहताच मित्राचा रोज खात असलेला तो डबा आणि बरंच काही आठवून शर्मेनं मान खाली घालतो. अलककार वर्षा, नकार देणं तुम्हाला काय अधिकार आहे? एक गोष्ट, मॉडर्न मुलीशी लग्न केलंय, ठीक आहे. तो ऑफिसमधल्या मित्राच्या घरी पहिल्यांदाच जातो त्यावेळेला त्याचीच पत्नी दिसते
1: मला वाटतं नियतीने अगदी योग्य शिक्षा दिली, मित्राने डाव साधला. मला इथे गजल आठवते, फिरायला गेलो ते गाव, मित्राचे तो होते फक्त, तिच्या नावाच्या आधी नाव मित्राचे तो होते फक्त. अलकर वर्षाम योग्य अलक योग्य धडा देऊन गेली असं आरजे जगदीशला वाटतं. ऐकूया साहित्याची गगनभरारी साहित्य मंचच्या शेवटच्या अलककडे वळूया आणि ऐकूया शेवटचे अलक. पूर्वी तत्पूर्वी संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र टीके, समूह प्रशासक अलककार सौ सुविधा जाधव, समूह प्रशासक नसल्या तरी संकलिका आमच्या सुहृद अलककार विशाली पाटील, ज्यांना ज्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, त्या आमचे आदर्श आहेत, अशा अलककार विशाली पाटील तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही या अलक पाठवता आणि मग मला म्हणजे आरजे जगदीशला अलक ऐकवण्याची संधी मिळते. ऐकूया पुढची अलक, शेवटची अलक, अलककार सौ प्राची प्रसन्न पोरे नाशिक. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये त्याचं घरदार भांडी कुंडी सगळं काही वाहून गेलं, खाण्यापिण्याची भ्रांत आणि सगळीकडे अंधकार. नैराश्याने ग्रासलेला तो जीवन संपवण्याच्या मार्गावर आणि त्याला शोधत मित्र आला. वा अलककार प्राची अप्रतिम, म्हणजे प्राचीन काळापासून मित्र धावत आलेला दिसतो आपल्याला. श्रीकृष्ण असेल, सुदामा असेल, किंवा त्या ठिकाणी अगदी इकडे रामायणामध्ये त्या ठिकाणी सुग्रीवाचा भाऊ असेल, अनेक सुग्रीव असेल, अनेक जण असतील, हे मित्र म्हणून त्या ठिकाणी धावत येतात आणि मित्राला त्यातून बाहेर काढतात. त्या मित्राला मानाचा मानाचा मुजरा, कारण तो शोधत आला. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले, अलककार सौ विद्या चव्हाण माने सोलापूर. ही स्वतंत्र अलग आहे, साहित्याची गगनभरारी समूहाच्या अलग संपल्या. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. अलककार विद्या पुणे आवाज 107.9 अलगची झलक या कार्यक्रमात नवीन एक कुटुंबात पहिल्यांदाच अलग पाठवल्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत, अभिनंदन, धन्यवाद. नियमितपणे अलग पाठवत चला. अलककार विद्या लिहितात, ती दाट काळोखातल्या धुक्यात वाट चुकली आणि एका जुनाट वळणावर येऊन थांबली. झाडावरून दिसणाऱ्या झोपडीत तिचाच चेहरा तिच्याकडे पाहत होता. लगबगीने ती आत गेली पण आत कोणीच नव्हतं. खिडकीत वाऱ्यानं एक पान फडफडत होत आणि त्या पानावर लिहिलं होतं, योग्य वेळी योग्य वळणावर पोहोचलीस. अलककार विद्या पुढच्या वेळेला मला सांगा की योग्य वेळी योग्य वळणावर पोहोचली म्हणजे नेमकं काय. ही रहस्यमय अलग, ही रहस्यमय अलग पुढच्या भागामध्ये आणखी नक्की खुलेल. पण आपल्या मनाचे भ्रम, आपल्या मनाचे विभ्रम हे अशा प्रकारे अलग मधूनच निघतात, दाखवता येतात. तुम्ही छोट्याशा अलग म्हणून दाखवलं, पहिल्याच अलगमध्ये उत्तम प्रयत्न केला. धन्यवाद. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: शिवाजी की तलवार है, लावणी बेमिसाल है, टेक्नोलॉजी के साथ संस्कार है. मराठी करती स्वागत हर भाषा का, यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है. सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: Yeah.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: रे जैसा यार कहा, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोब फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज. अब हम आपके लिए

0: नमस्कार रसिक श्रोतांनो, 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या श्रोत नाव आहे बात पुराणी बडी सुहानी. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्वांना एकच विनंती, सध्या लॉकडाऊनचा काळ चालू आहे, सरकारी नियमांचं तंतोतंत पालन करा, शक्यतो घरी राहा, स्वस्त राहा. श्रोतांना आणखी एक गोष्टीची अनाउन्समेंट मी आज करतोय की रेडिओ पुणेरी आवाज आणि युनिसेफ यांच्या वतीनं ऑगस्ट महिन्यापासून आपण काही स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे, ज्यात तुम्हाला सहभागी होता येईल. मित्रांनो, ह्या स्पर्धा पूर्णपणे ह्या कोविडशी निगडीत आहेत. सगळं जग, सगळी दुनिया, सगळा देश हात धुवून कोविडच्या मागे लागलेला आहात, त्यामुळे आपण देखील या सरकारी जे नियम आहेत त्याला पाठिंबा द्या, त्यांच्या नियमांचं पालन करा, घरी राहा, स्वस्थ राहा. मित्रांनो, आज बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात आपण कालपासून जो उपक्रम सुरू केलेला आहे, मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी, त्यांचा स्मरण दिवस जो आहे 31 जुलै उद्या आहे, आणि आपण तीन भागामध्ये रफीच्या गाण्यांचा आढावा घेणार आहोत. त्यातलं पहिलं दशक जे होतं 50चं दशक, ते काल आपण त्याच्याबद्दल विस्तृतपणे ऐकलं, आणि आज आपण 60च्या दशकाचा आनंद घेणार आहोत. यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत सोलापूरहून श्री जयंत राळेरासकर सर आलेले आहेत. जयंत राळेरासकर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, जयंत राळेरासकर यांचा थोडक्यात परिचय म्हणजे, एकतर ते संपूर्ण भारतामध्ये जे ओळखले जातात ते त्यांच्या ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत या पुस्तकाने आणि त्यांच्या घरी असलेल्या रेकॉर्डच्या खजिन्याने. सगळ्या दुर्मिळ रेकॉर्डचा खजिना त्यांच्या घरात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साठवलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सोलापूर आकाशवाणीवर तब्बल 20 वर्ष अनेक कार्यक्रम केलेले आहेत. मराठी चित्रपट संगीत असेल, भावगीत असेल, नाट्यसंगीत असेल, ध्वनिमुद्रकाशी निगडीत असे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ते रेकॉर्ड्सचं प्रदर्शन भरवतात आणि नवीन पिढीला रेकॉर्ड्स बद्दलची माहिती देत असतात. राळेरासकर सर, मला वाटतं आपण आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात.
1: जरूर.
0: हा, तर काल सर आम्ही ह्या उपक्रमाला सुरुवात केली, रफीचा स्मृती दिन उद्या 31 जुलैला आहे. 31 जुलै 1980 रोजी रफीचं निधन झालं, आणि त्यानंतर आज 40 वर्षानंतर रफीच्या स्मृतीची 40 वर्ष असं आपण या कार्यक्रमाचं नाव दिलेलं आहे. तर रफीचं प्रामुख्यानं कालखंड जे आहे ते 50, 60 आणि 70 दशक. त्यातलं 50च्या दशकाचा काल आपण आढावा घेतला, आज आपण 60च्या दशकाकडे वळालेलो आहे. 60च्या दशकाकडे वळताना मला ज्या प्रामुख्याने गोष्टी दिसतात हिंदी सिनेमामध्ये, त्यामध्ये एक तर हिंदी सिनेमामध्ये रंगाचं आगमन झालं होतं, सिनेमा रंगीत झाला होता, त्यामुळे तो जास्त व्हिज्युअल झाला होता सिनेमा. काश्मीर असेल, परदेश असेल, इथं त्याचं चित्रीकरण सुरू झालं होतं. त्याचप्रमाणे दिलीप राज आणि देव यांच्यासोबत नवीन पिढी देखील आता मैदानात आली होती, त्यामध्ये शम्मी कपूर होता, त्यानंतर जितेंद्र होता, भारत भूषण होता, हे लोक सुद्धा आले होते. तर रफी मात्र कायम होता सगळ्या संगीतकारांसोबत, सगळ्या नायकांसोबत. जेव्हा 60चं दशक आपण म्हणतो आणि रफीचा स्वर म्हणून आठवायला जातो, तर तुमच्या नेमक्या भावना काय असतात त्यावेळेला?
1: हा, तुम्ही आपण रफी या विषयाबद्दल थोडस बोलतोय, कारण की तुम्ही एक फार चांगली गोष्ट अशी केली की मला दशकाची थोडी जी मर्यादा सांगितली. कारण तुम्ही म्हणता असं 1946-45 पासून सुरुवात करायची, आणखी रफीला एका कार्यक्रमामध्ये समावेश करून घ्यायचा
0: ही
1: फार अवघड गोष्ट आहे. तर 6व्या दशकातील रफी, मला असं वाटतं की हा सर्व संगीतकारांचा आहे असं आपण तुम्हाला म्हणतो. नौशाद, रवी, शंकर जयकिशन, सचिनदेव बर्मन इत्यादी संगीतकारांनी त्याला झुकत माप दिलं असंही लोक म्हणतात. त्या मानानं सी रामचंद्र, मदन मोहन यासारख्या संगीतकारांकडे त्यांनी कमी गाणी दिली असाही एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तो असा काही प्रमाणात खरं जरी असला तरी ते काही सर्वव्यापी सत्य नव्हे. सर्वसाधारणपणे असे वर्गीकरण करण्याकडे लोकांचा कल असतो, एवढंच आपलं मला इथं सांगायचं आहे.

0: चित्रकाराला गाण्याचं आणि चित्रकारातील प्रसंगाचं पूर्ण भान असतं. त्यामुळे मला असं वाटतं घडतं असं की प्रत्येक संगीतकाराचा स्वतःचा एक पिंड असतो, त्याप्रमाणे तो गायक निवडतो.
1: बरोबर.
0: अर्थात सर्वच गाण्यांच्या संदर्भामध्ये बोलायला आपल्याला वेळ मिळणार नाहीये, पण रफी हा मुळात सर्व प्रकारच्या गाण्यांना आवश्यक नाट्य देणारा गायक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी ज्या हिरोंना पडद्यावर आवाज दिले त्या सगळ्यांच्याकडे जर आपण सहज कधी दृष्टिक्षेप टाकला तरी देखील आपल्याला लक्षात येतं की रफी हा पडद्यावर गाण्यांच्या मार्फत नाट्य सादर करणारा गायक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. या दशकाचा जर आपण स्वतंत्र विचार केला तर त्याने सर्व प्रकारची गाणी म्हणलेली आहेत हे तर सत्य आहे, ते प्रश्नच नाही. हा विषय अर्थात खूप मोठा आहे. सर्व संगीतकारांचा एका कार्यक्रमात आपण सगळ्यांना कवेत येऊ शकणार नाहीत. चर्चा आपण करतच राहूया. धनंजयजी, मला वाटतं आपण सुरुवातीच्या या सदरामध्ये आपण जयदेव या संगीतकाराचं त्याचं एक गाणं ऐकावं, हम दोनों या चित्रपटातलं.
1: नक्की नक्की ऐकूयात ना आपण जयदेवचं गाणं, ब्रेक मध्ये ऐकूयात सर. आपण पण त्यापूर्वी मी तुम्हाला 1960 सालाकडे घेऊन जातो. ह्या चित्रपटात, ह्या 60 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातला एक सिनेमा होता बरसात की रात. हा रोशन यांनी संगीत दिलेला चित्रपट होता आणि यातली रफीची गाणी आणि त्यातली कव्वाली देखील खूप गाजली
0: होती.
1: आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करतो. या बरसात की रात बद्दल काय सांगाल तुम्ही?
0: बरसात की रात म्हणजे संगीतकार रोशन. कालखंड असा होता की शम्मीचा रफी हा खूप गाजलेला होता. अनेक चित्रपट आपल्याला झटाझट आठवतील देखील, हे खरं आहे. परंतु अनेक चित्रपटामध्ये शंकरजी किशनने देखील रफीचा आवाज घेतला होता हेही तितकंच खरं आहे. जमदार किस्तीचं होत आहे, असली नकली, बातेक राजकी हे सगळे चित्रपट तर आपण बघितले तर हे आपल्याला दिसतं की शंकरजी किशन, एस डी बर्मन अशाच संगीतकारांचे आहेत. तांजावर सवेरा सारखा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये क्लासिकल ढंगाचं अजय हुना आहे, बालमातेने ड्रेस सुमन कल्याणपूर बरोबर गायलं. आता आपण जो विचार करणार आहोत तो मात्र रोशनचा विचार करणार आहोत. त्याची रोशनचा जर आपण विचार केला तर मला सर्वात पहिल्यांदा जर कुठलं गाणं आठवत असेल, आता आपण कुठलं गाणं लोकांना ऐकवणार आहोत ते लोकांच्या आवडीचंच ऐकवणार आहोत, पण मला चित्रलेखाचा देखील उल्लेख थोडासा करावासा. चित्रलेखा चित्रपटामध्ये त्यांनी ज्यावेळी रफीकडून जे गाणं गाऊन घेतलं,
1: मन रे तू काहे ना धीरे धरे,
0: मन रे तू काहे ना धीरे धरे या मंगलची रचना आहे आणि ती वेगळ्याच रंगातली. म्हणजे साहिरने देखील त्या गाण्यासाठी वेगळ्याच असतं, एरवी उर्दू मिश्रित हिंदी असणाऱ्या साहिरने देखील तिथं वेगळे शब्द वापरलेले होते, ते पूर्ण हिंदी होते आणि त्याची आवश्यकता त्याला वाटत होती तेही तितकंच खरं. तर चित्रलेखामधलं जे गाणं आहे तुम्ही आत्ता जे सांगितलं त्याचा प्रश्नच नाही, म्हणजे कृष्ण गाणं आहेच आहे. पण आपलं मला वाटतं आपण जिंदगी भर नाही बोलेगी बरसात की रात
1: या
0: गाण्याचं गाणं आहे,
1: अतिशय चांगलं गाणं आहे ते. आणि रोशन
0: ऑल टाइम ग्रेट म्हणून
1: रोशन
0: अशा प्रकारचं ते गाणं आहे.
1: रोशन आणि रफी हे जेव्हा कॉमेडी होता त्यावेळेला एक आरती नावाचा सिनेमा देखील होता ज्यामध्ये
0: अब क्या मिसाल दू
1: तुम्हारे, हा ते गाणं आहे.
0: डुएट आहे दुसरं, ते आपण याद दिला
1: मुझे याद आहे. आणि त्यात आणखी एक गाणं होतं बार बार तुम्ही क्या दिसला हो, पायल की झंकार,
0: पायल की झंकार.
1: हा तर रोशन सोबतचं आणखी मला आता बोलताना आठवलं असेल म्हणजे ताजमहल जो 1963 साली आला होता आणि त्यातलं गाणं जे होतं ते बिनाकार टॉपचं गाणं झालं होतं ते.
0: किंवा दुसरी देखील आहे पाऊस उदयने जो बात तुझे में है तेरी तस्वीर में नहीं, ही सगळी गाणी रोशनने ताजमहल म्हणजे अप्रतिमच करून टाकला होता. आणि इथंही पुन्हा तो प्रश्न निर्माण होतो की त्यांनी कुठल्याही नटासाठी देखील म्हणून त्या पण राहिलेला आहे. आणखी आपल्याला त्याचं गाणं ऐकल्यानंतर समोर आपल्याला शम्मी कपूर येतो, देवानंद येतो, प्रदीप कुमार येतो, भारत भूषण येतो.
1: हे वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे,
0: हे वैशिष्ट्य आहे त्याचं.
1: म्हणजे 60च्या दशकामध्ये किंवा 50च्या दशकात जॉनी वॉकरसाठी सुद्धा रफी खूप छान गाणी गाईल. किंवा 60च्या दशकात
0: म्हणणं असं आहे की जॉनी वॉकरला रफीचा आवाज अत्यंत फिट बसतो. प्रत्येकाच्या मतातला प्रश्न आहे.
1: हो हो हो. आणि मेहमूदसाठी सुद्धा 60च्या दशकामध्ये रफीने खूप गाणी गायली आणि ती लोकप्रिय झाली सगळी गाणी. तर मी सुरुवातीला आता जेव्हा येतो 61 सालाकडे त्यावेळेला जंगलीसारखा सिनेमा माझ्या समोर येतो की त्या जो पहिला तसा तो पहिला जरी नसला तरी त्या सिनेमापासून रंगीत सिनेमाची भारतीय चित्र

0: सुरुवात झाली होती आणि काश्मीर सारख्या नयनरम्य प्रदेशात त्याचं शूटिंग झालं होतं आणि त्यातलं याहू जे गाणं आहे याचं की जो शब्द पुढे गुगलला देखील आवडला आणि म्हणजे आंतरजालामध्ये त्याचा खूप उपयोग झाला याहू शब्दाचा
1: तर
0: हा आणि या जंगलीमधलं एक गाणं जे होतं ते सुद्धा एहसान तेरा होगा मुझकर हे गाणं त्यातलं होतं बिनाकाच्या
1: हो हो नाही आपण शम्मी कपूर डोळ्यासमोर ठेवून जर शंकरजी किसन यांचे चित्रपट बघितले तर जंगी आहे चायनाटाऊन आहे प्रोफेसर आहे दिल तेरा दिवाना आहे
0: हो बरोबर आहे
1: असे हे सर्व चित्रपट आठवतात त्यांची
0: पुढे
1: गाणी देखील आपण वेगळी काढत असतो
0: तर काश्मीर की कली आहे राजकुमार आहे पुढे
1: हो राजकुमार आहे अगदी ही जी गाणी आहेत ही सगळी गाणी बघा तुम्ही म्हणजे शम्मी कपूरसाठी लिहिलेली गाणी आहेत तुम्हाला वेगळेपणाने सांगावं लागत नाही झटकन लक्षात येतो आणि रफीचं हे मला वाटतं फार वेगळं वैशिष्ट्य आहे त्यांचे प्रत्येक संगीतकारांनी हा त्याचा जो भाग आहे गाण्याचा हा लक्षात ठेवून त्याला निवडलेला आहे म्हणजे रॅन्डमली काही सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे संगीतकाराला अंदाज असतो त्याला त्या प्रसंगाची देखील जाण असते आणि कोण गाणार आहे पडद्यावर याची देखील जाण असते
0: बरोबर
1: आणि त्या प्रत्येक ठिकाणी रफी यशस्वी ठरत गेलेला आहे आणि आपण इथं थोडस कदाचित मत देणं योग्य अयोग्य तुम्ही बघा पण इतर गायकांच्या बाबतीत आपल्याला असं होत नाहीये
0: बरोबर
1: पण रफीच्या बाबतीत मात्र आहे तो कुठलाही आहे की म्हणजे मध्यंतरी आम्ही एक कार्यक्रम केला होता की ज्या लोकांची नावं देखील आपल्याला ठाऊक नाहीत असंसाठी रफी गायलेला आहे अशी देखील अनेक उदाहरणं आहेत आणि त्याच्यावर मी स्वतंत्र कार्यक्रम देखील केला होता हे वेगळे पण
0: रफी आणि त्याच वेळेला आता 1961 साली तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे चष्मे बद्दू हे ससुरालमधलं गाणं परत बिनाकाच्या टॉपला गेलं होतं
1: आणि
0: राजेंद्र कुमारसाठी परत रफी हा 60s दशकातला जर पाहिला आपण म्हणजे रफीचं आपण वेगळ्या पद्धतीने अनालिसिस करू शकतो गीतकारांसोबतचा रफी किंवा संगीतकारांसोबत किंवा नायकांच्या सोबतचा रफी तर राजेंद्र कुमारचा परत एक मोठा कालखंड आपल्याला दिसतो रफीसोबतचा त्या काळातला तर दिलीप मुंडे सुद्धा एक सिनेमा आला होता त्यावेळेला नरे महबूब हा सिनेमा म्हणजे ज्या सिनेमाच्या वेळेला असं म्हटलं जात होतं या सिनेमाच्या आधी की फक्त दिलीप कुमार असला तरच नौशाद यशस्वी होतो हे काही प्रमाणात खरं देखील होतं तर हा समज थोडासा खोटा ठरवला नरे महबूबने नरे महबूबच्या गाण्याबद्दल सांगा तुम्ही
1: नरे महबूब ही एक ज्याला आपण मुस्लिम सोशल म्हणतो अशा प्रकारची फिल्म होती आणि त्याचा कथाभागच मुळात इतका जबरदस्त होता की त्याच्यामध्ये निर्माण केलेला अटमॉस्फिअर हे मुळातच प्रसंगातून गझल निर्माण होणार चित्रपट होता तो संगीतकार स्वतः नौशाद होते त्या संदर्भामध्ये काही बोलण्याचं कारणच नाही कारण नौशादांची रफी हे कॉम्बिनेशन देखील पुन्हा एका स्वतंत्र कार्यक्रमाचाच भाग
0: आहे
1: मेरे महबूब मध्ये त्यांनी जी काही गेयता निर्माण केली होती कदाचित त्याच्यामध्ये थोडासा उर्दू भाषेचा प्रभाव असू शकेल त्याच्यातले कॅरेक्टर्स जे होते साधना आणि अमिता त्या दोघींनी त्या अस्सल दिसतात
0: हो हो बरोबर
1: ती त्याला तोड नाही त्यांची राजेंद्र कुमारनी जी गझल सदृश्य गाणी जी होती
0: ती
1: अतिशय चांगल्या पद्धतीनं पेश केलेली
0: होती डुएट्स पण चांगली होती त्यातली या मेरे महबूब मध्ये काही युगल गीत देखील होती लता मंगेशकर
1: हो युगल गीत लता अशा तर देखील एक युगल
0: गीत आहे तर आज इतकी वर्ष झाली तरी मेरे महबूबच्या गाण्याची जादू अजून रसिकांवरची कमी झालेली नाही
1: नाही मेरे महबूब आणखी जिंदगी भर नाही बोलेगी
0: वर
1: ही दोन गाणी आजही रसिकांना तितकीच आवडतात
0: अगदी बरोबर आणि जेव्हा आपण 60s पहिली 5 वर्षाचा त्या सिनेमांच्या यादीवर लक्ष टाकतो आपण त्यावेळेला दोस्ती नावाचा सिनेमा आला होता ज्यात रफीची तब्बल 5 गाणी होती त्यात रफी
1: बरोबर बरोबर
0: आणि त्याच्या आधी तर आलेला पारसमणी आणि हे दोन्ही सिनेमे म्हणजे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांची होती
1: लक्ष्मीकांत पॅरेलाल
0: तर ह्या दोस्तींच्या गाण्याबद्दल काय सांगाल हा सिनेमा देखील खूप गाजला होता
1: हो सिनेमा देखील तो गाजला होता त्याचे कारण होतं की त्याची जे दोस्तीमध्ये जो मैत्रीचा पॅशनेट टच आणि ते त्यांचं विकलांग असणं या दोन्हीचा खूप महत्वाचा भाग होता त्यांची लोकांना ती कथा इतकी अपील झाली की ते ज्याला आपण जादूच म्हणू आपण नाव देताच येणार नाही आणि अतिशय सोप्या रचना सगळ्या निर्माण केलेल्या होत्या
0: आणि
1: लक्ष्मीकांत पॅरेलालचे तसा बघायला गेलं तर ते सुरुवातीचेच दिवस होते आणि फार सुंदर सादर केलेलं होतं
2: प्रश्नच नाही चाहूंगा मैं तुझे सांज सवय

0: वर नायक होता पा आणि त्यातली गाणी रफीची होऊन गायली होती. तर एक सिनेमाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल जो संगीतकार कसा फार गाजला होता, चा चा चा म्हणून सिनेमा आला होता पा,
1: इक्बाल कुरेशी.
0: इक्बाल कुरेशी तर यातलं जे गाणं होतं सुभान आहे शामन आहे जिस दिन तेरी याद ना आहे याद ना आहे, म्हणजे खरोखर मला वाटतं रसिकांची अवस्था देखील अशी
1: इच्छा देखील बघा तुम्ही माझ्या मते ते गाणं चंद्रशेखरवर चित्रित
0: झालं. चंद्रशेखरवर बरोबर
1: बरोबर.
0: आणि रसिकांचे देखील गाणं ऐकताना खरोखर अशीच अवस्था होती की ज्या दिवशी रफीची आठवण येत नाही तो खरं दिवस नसतोच कुठला, तरी कधी आपण रफीची गाणी ऐकतच असतो. तर मला वाटतं जयंती आपल्याला तर ब्रेक घ्यायला ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक मध्ये आपण रफीचं एक गाणं ऐकूयात आणि लगेच परत येऊया.
1: ओके.

0: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार। अब हर दिन बजेंगे मन में ढोल, अपने मन के रंग में अब रोज रंगेंगे, उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में। सिर्फ पुनेरी आवाज में 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या 40व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण 3 एपिसोड करायचं ठरवलं होतं, त्याचा दुसरा एपिसोड आपण आज ऐकत आहोत। आणि आज माझ्यासोबत सोलापूरहून जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि रेकॉर्डचे संग्राहक जयंत राय रासकर। श्री जयंत राय रासकर सर, आपलं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत।

0: राणे, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी 60 दशकाबद्दल बोलत होतो, त्यातल्या पूर्वार्धाबद्दल बोलत होतो. आपण दोस्ती पर्यंत येऊन थांबलो होतो. दोस्तीच्या गाण्याला पुरस्कार देखील मिळाला होता फिल्मफेअरचा. त्याच काळामध्ये आणखी काही सिनेमे जे येत होते ज्यामध्ये रफीचा स्वर प्रामुख्याने आपल्याला दिसत होता. आणि या 60 दशकाचं आपण सुरुवातीला म्हटल्यासारखं की देवानंद सोबत रफी हे कॉम्बिनेशन त्यावेळेला आपण दिसून आलं. जसं 50 दशकामध्ये सुरू झालं होतं ते, पण प्रामुख्याने देवचा स्वर म्हणजे किशोर कुमारचा असं एक लोकांना वाटतं. पण रफी सोबत देवानंद जसं तुम्ही हमदेने उल्लेख केला होता, तर यामध्ये 5-6 सिनेमे जे होते ज्यामध्ये रफी आणि देवानंद खूप छान आपल्याला दिसले होते.
1: बोलूया.
0: हा बोला ना सर.
1: देवानंद, एस डी बर्मन आणि किशोर कुमार
0: हो
1: समीकरणाचा तुम्ही आता उल्लेख केला.
0: हो,
1: नेमकं कुठल्या गाण्यासाठी घ्यायचं याचं एक परफेक्ट कुंडाट सचिन दांडेकर असत होती, त्यामुळं सचिन दांडे देखील रफीला अनेक वेळा चांगल्या गाण्यांसाठी नक्कीच संधी दिलेली आहे. अशा अनुकेका गाण्यासाठी सिच्युएशनसाठी रफीच पाहिजे होता, तिथं त्याने रफीलाच घेतलेलं आहे. हम दोनों आपण सुरुवातीला गाणं ऐकलं, तो देखील देवानंदवरच चित्रित होतं. आणखी आता जे सचिन देवबर्मन यांची चित्रपट आपण बघतो ते देखील सगळ्या देवानंद पडद्यावर आपल्याला दिसतो असेच चित्रपट आहे. उदाहरणार्थ आपण बातेक रात्रीचं घेऊया, त्याच्यामध्ये अकेला हूं मैं इस दुनिया में गाणं आहे, तेरे घर के सामने आहे, दिल दबावर करे पुकार,
0: चार पाच गाणी सांगली
1: बेनजीर आहे, दिल में एक जाने तमन्ना ने जगा पाई है, बेनजीर म्हणलं. किंवा बेरी सुरत तेरी आखेमध्ये तेरे बिन सुने नाही ना हमारे.
0: हा, हे कॉम्बिनेशन सचिन देवबर्मन सोबत झालं. आपण बोलतो देवानंद आणि रफी, जब प्यार किसी से होता है,
1: जब प्यार किसी से होता है, मी एक त्याच्याकडे दिली. अनेक चित्रपट आपल्याला दिसतात, तेरे घर के सामने मध्ये बात एक रात्री मध्ये देवानंदच होता. असा असता तो मी उल्लेख केला होता. सर्वात महत्वाचं मला वाटतं लोकांना जर काही डोक्यात असेल तर तो गाईड आहे.
0: गाईड मधले फक्त एक गाणं किशोर कुमारसाठी होतं, बाकी 3 सण
1: बाकी सगळ्या गाण्यांसाठी तरी रफीच घेतलेला
0: होता. बरोबर. आणि तसाच प्रकार पुढे ज्वेलफीत मध्ये एक जो डुएट होतं त्यामध्ये दिल पुकारे आरे आरे या गाण्यामध्ये परत रफी आला होता. त्यामुळे
1: गाईडच्या सगळ्या गाण्यांचं जर आपण किमान त्याच्या सोलो म्हणण्याचं तर आपण तेरे मेरे सपने बेकरंग आहे किंवा दिन ढल जाए रातंग आहे. आता दिन ढल जाए या रात्र जे आहे गाण्याचा विचार केला तर आपण त्या आधीच्या त्यांच्या प्रसंगापासून ते गाणं सुरू होतं. वास्तविकता ते गद्यात्मक संवाद आहे. पण ते देखील इतक्या खुबीनं त्यांनी गाण्यात पुरलेलं आहे की संपूर्ण त्या प्रसंगामध्ये देवानंदची जी मनस्थिती आहे ती मनस्थिती पूर्णपणे देवानंदने देखील पडद्यावर तितकीच सक्षमपणे दाखवलेली आहे. आणि ते बर्मांडांचं गाणं तर आहेच आहे. किंवा त्याचं क्या हो गया बेवफा तेरे प्यार में, हे देखील गाणं गाईड मधलं ते तितकंच सुरेख आहे. मला वाटतं गाईड मधलं एक गाणं आपण रसिकांना ऐकवायचं.
0: ब्रेक मध्ये ऐकवणार आहोतच आपण, पण त्यापूर्वी मी तुम्हाला असं सांगतो की असली नकली आणि माया हे दोन सिनेमे वेगळे संगीतकारांचे जरी असले तरी असले रफीचा स्व प्रामुख्याने दिसतो आपल्याला देवानंदचा.
1: हो, अगदी खरं.
0: माया तर सलील चौधरींचं त्याला संगीत होतं. आणि कोई सोने के दिनवाला कोई चांदी के दिनवाला हे गाणं त्यामध्ये होतं. असले नकली सारखा सिनेमा असेल की त्यात सुद्धा रफीची गाणी खूप चांगलेली होती त्यावेळेला. त्याचप्रमाणे आपण जेव्हा शम्मी कपूर आणि रफी जे कॉम्बिनेशन साधारणतः 1957 तुमचा नाही देखापासून सुरू झालं होतं, या दशकामध्ये देखील खूप चांगलं दिसतं आपल्याला.
1: याचं आणखी शंकरजी कशी असली काश्मीर की कली
0: हो काश्मीर कली आहे त्यामध्ये.
1: काश्मीर की कली आहे,
0: राजकुमार आहे, प्रोफेसर आहे, दिल तेरा दिवाना आहे, जंगली आहे त्यामध्ये, आणि त्यानंतर ब्रह्मचारी आहेत अगदी या दशकाच्या शेवटी आलेला आलेला होता त्यातली गाणी. पण या काळामध्ये शम्मी कपूर साठी आर डी बर्मनचा एक बेहतरीन सिनेमा जो आजही रसिकांना आवडतो तिसरी मंजिल. हा, कारण खरं तर म्हणजे सगळ्यांचा आग्रह होता की या सिनेमाला संगीत शंकरजी किशन यांनी द्यावं, पण आर डी बर्मन आणि गोंडी यांनी हे केलं. आर डी बर्मनचं स्वर याच्यासाठी इथं गोंडीने आणि शम्मी कपूरसाठी खूप छान कॉम्बिनेशन तयार झाली त्यामध्ये.
1: दिवाना मुजिस्ता नाही सांबर के नीचे
0: हो, आणि त्याचे ड्रेस सुद्धा सगळे आजा आजा नाही प्यार तेरा
1: सारखा, ओ मेरे सोना रे ओ हसीना देखो वाली,
0: देखिए साहेब वो कोई और थी. आणि त्यातलं सगळ्यात चांगलं गाणं होतं तुमने मुझे देखा होकर मेहरबान, फार सुंदर गाणं एकदम. याच्या आधी आपण जेव्हा पाहू लागतो थोडस त्यावेळेला अर्जुन आवाज

0: सिनेमाचा जो शंकर जी किशन परिचय होता आणि त्याला शंकर जी किशनचं म्युझिक होतं त्याला.
1: पुन्हा राजेंद्र कुमार आणि साधना
0: हो
1: हीच जोडी आपल्याला पडद्यावर दिसते आणि आजूबाजूच्या बाबतीत देखील असंच आहे. एक अतिशय रम्य असं वातावरण सातत्याने त्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसते आणि ती पुन्हा तो एक त्यावेळी अतिशय लोकप्रिय असलेली ती एक ट्रायंगल स्टोरी होती.
0: बरोबर,
1: ती ट्रायंगल स्टोरी त्यावेळी खूप लोकप्रिय झाली
0: होती. बरोबर,
1: ती आपण याच दशकामध्ये संगम मध्ये देखील पाहिली.
0: बरोबर
1: सर, शंकरजी किशन तुम्ही घ्यावं. शंकरजी किशनच्या संदर्भामध्ये मी सुरुवातीला म्हणलेला जो मुद्दा आहे तो थोडासा मी स्ट्रेच करतो अजून पुन्हा एकदा, की थोडस गमतीचा भाग आहे. शंकरजी किशन सारख्या संगीतकारांनी देखील रुपेर आणि चोरमकर राजा किंवा जिर्देश मेकंदा भैतिया सारख्या चित्रपटामध्ये रसीला एकही गाणं दिलं नव्हतं आणि संगम मध्ये देखील त्यांनी एकच गाण्यासाठी घेतलं, ये मेरा प्रेम चित्रपट. जिर्देश मेहता जर आपण विचार केला तर मला वाटतं चार चार गायकांचा त्यांनी गाणं होतं त्या
0: आजामध्ये,
1: पण त्याच्यामध्ये त्या चार जणांत देखील रसी नव्हता.
0: बरोबर,
1: त्यामुळे संगीतकाराला ती जी जाण असते, मी माझ्या सुरुवातीला जे म्हणालो ती ही असते की रसी पाहिजे इथं, मग इथं रसी नसला तरी चालेल. ते स्वातंत्र्य मात्र त्या संगीतकाराचं असतं आणि रसीने प्रत्येक संगीतकाराला चित्त झुकतो माग दिलेलंच आहे, प्रश्नच नाही.
0: आणि परत सूरज जो सिनेमा होता 1966 सालचा, हा शंकरजी किशन
1: शारदा आली
0: आणि शंकरजी किशन यांच्या दोघांचं विभाजन पण तिथून सुरू झालं. पण त्या याच्या मुद्द्याकडून वगैरे दहा रे फुल बरसावं हे जे गाणं, त्या याचं गाणं होतं, याला पुरस्कार देखील मिळाला आणि जे गाणं दिनाकर टॉपचं देखील गाणं होतं. आणि या गाण्यांचं श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की हे गाणं रफीने इंग्रजी भाषेत देखील गायलं होतं.
1: हो, इंग्रजीमध्ये देखील आहे.
0: आणि
1: रवींद्रनाथ चट्टोपाध्याय यांची
0: रचना होती ती. आणि रफीचं निधन झाल्यानंतर बीबीसीनं ते गाणं ऐकलं होतं रसिकांना. ते
1: क्या बात आहे.
0: हा, आणि याच काळामध्ये आपण आणखी थोडंसं पुढे गेलो तर मला तीन सिनेमे दिसतात नौशाद यांनी संगीत दिलेले, की ज्यात रफीचा स्वर प्रामुख्याने दिसला होता. आणि तिन्ही सिनेमे दिलीप कुमारचे होते. दिल दिया दर्द लिया एक त्यातला होता जो तो सिनेमा जरी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला नसेल तरी रफीच्या गाण्यांसाठी आज देखील तो आठवला जातो सिनेमा, दिल दिया दर्द लिया. त्यानंतर संघर्ष होता, रामा श्याम होता,
1: पालखी होता
0: या सिनेमा याच्यामध्ये यादीमध्ये, म्हणजे अगदी नौशादचा अगदी तो थोडासा याचा कालखंड जरी असला तरी यातली गाणी अगदी प्रामुख्याने आपल्या रफीच्यासाठी अजरामर अशी गाणी होती सगळी यातली.
1: पण नौशादचा उल्लेख आपण केला तर मला वाटतं थोडस आपण आठवण कोहिनूरची देखील काढूया.
0: हो, कोहिनूर हमीर
1: नागराजा पारंपरिक शिक्षण जरी रफीनं घेतलेलं नसलं तरी सुरुवातीच्या काळामध्ये एका अवलिया फतिराचं गाणं ऐकत तो गाणं शिकलेला होता. नंतरच्या काळामध्ये जीवनलाल मट्टू आणखी वहीद खान यांच्याकडे तो काही काळ शिक्षण घेतलं होतं, पण त्या सगळ्या शिक्षणाचे पडसाद आपल्याला आपल्यापर्यंत पोचतील असं एक गाणं कोहिनूर मध्ये होतं, मधुबन में राधिका नाचे.
0: हमीर नागराजाचं गाणं होतं ते आणि अतिशय अप्रतिम गाणं होतं ते.
1: अतिशय आपल्या
0: त्याच
1: आपण थोडस बोलण्याच्या आधी मला वाटतं थोडस त्या सेकंड लाईन संगीतकार आपण म्हणतो
0: त्यांच्याबद्दल बोलायचं होतं आपल्याला,
1: त्याबद्दलही आपण थोडस बोलूया. नवशाद, शंकर जयकिशन, रोशन, सचिनदेव बर्मन, मदन मोहन, मला वाटतं आपण मदन मोहनचा अजून वेगळापणानं विचार केला नाही. मदन मोहनने देखील काही वेळा फार चकित करणारी गाणी रफीसाठी राखून ठेवलेली
0: होती,
1: पण तो विचार बाजूला ठेवूया थोडस. पण या दशकामध्ये गोदान सारख्या सिनेमाला रविशंकरांनी संगीत दिलं होतं. त्याच्यामधलं देखील पिपरा के पतवा, सिकिडी डोले मनवा हे हरियाणवी पद्धतीने गायलेलं होतं, त्याच्यात खूप कॉम्बिनेशन होते.
0: हे
1: इतकं टपखल गायलेलं आहे रफीने ते आश्चर्य वाटावं. त्यानंतर सज्जाद आहे,
0: सज्जाद आहे
1: उस्तुम सौराब मध्ये
0: सगळ्या कव्वाल्यांना मागे टाकणारी कव्वाली
1: प्रश्नच नाही. मग खय्याम आहे त्यांनी शगुन सारख्या चित्रपटामध्ये गाणी गायली. रवींद्र वर्मांचा उल्लेख आपण करा, रवी हा देखील संगीतकार होता की ज्यांनी बऱ्यापैकी रवीला वापरला.
0: माझा तुम्ही खय्याम ते आठवण, त्यांनी शोलार शब्दांचं जे गाणं आहे जाने क्या ढूंढती रहती है आंखें मेरी, हे फार सुंदर गाणं आहे रफीचं अगदी. याच काळामध्ये रवी देखील संगीतकार जे होते त्यांचे भरपूर चित्रपट आले होते, चित्रपट त्यांचे सिनेमे आले होते. रवीचा उल्लेख करताना मला बेबदनचे तीन जी गाणी आहेत रफीची त्याचा

0: करावंच लागेल. अतिशय
1: तुम्ही जो बदल सारख्या चित्रपटामध्ये मनोज कुमारसाठी त्यांनी तीन गाणी दिली,
0: तर
1: गुमराहामध्ये त्यांनी रफीचं गाणं घेतलेलं नाहीये आणि वक्त मध्ये परत त्याच्यानंतर त्यांनी गाणं घेतलेलं.
0: हो हो बरोबर.
1: थोडासा वेगळ्या पद्धतीचं गाणं होतं, कविता हा बघ किती खुशी आज आहे मातम व्हा, थोडासा संदेशात्मक किंवा परिस्थितीची जाणीव करून घेणारं चिंतनात्मक अशा पद्धतीचं ते गाणं होतं. रवीनेच दिलं वक्स मध्ये 14 विकेटांसारख्या चित्रपट.
0: हो हो हो.
1: रवीचाच होता.
0: हो रवीचाच होता तो. बरोबर आहे.
1: त्याच्यातली गाणी आपण कसे विसरणार. यवन अगदी की जॉनी वॉकरवर चित्रित झालेलं
0: आहे.
1: यार बना आहे दुला अप्रतिम गाणं होत.
0: अप्रतिम गाणं होत. आणि जॉनी वॉकर
1: त्रिपाठींनी लाल किला मध्ये त्याच्याकडून
0: घेतलेली सुंदर अगदी अगदी फार सुंदर. आणि मला
1: या सगळ्या सेकंड लाईन संगीतकारांच्या मध्ये मला वाटतं आपण पुनर्मिलनचं गाणार होते त्यांच्यापर्यंत
0: थोडंसं. सी अर्जुनचं गाणं आहे ते. आणि एस मदन नायक एक संगीतकार होता, त्याचा बटवारा मला वाटतं सिनेमा होता तो. बरोबर. त्यातलं एस मदन नावाचा एक संगीतकार होता.
1: हो एस बटवारा.
0: बटवारा त्यातलं गाणं फार सुंदर होतं की आशा भोसलेसोबतचं ते. अगदी छोटे छोटे संगीतकार असतील ज्यांची कार्यकिर्द छोटी असेल, तर रफीने असा कधी भेद केला नाही कुणामध्ये की हा छोटा संगीतकार हा मोठा संगीतकार. तन्मयतेने गात होते त्यामध्ये. जसं जसं संगीतकारांचं तसं गीतकारांचं तसंच नायकांचं देखील होतं की अगदी ते निर्माते देखील अगदी छोटे असतो छोटं बजेट असलं तरी रफीने कधीही कोणाला नकार दिला नाही गाणं गाण्यासाठी.
1: आपण मगाशी मदन मोहन बद्दल बोललो
0: तर
1: मदन मोहनने बघा तुम्ही एक वर्क ऑन थिएटर जर अपवाद सोडला तर बऱ्याच वेळा रफीला चान्स दिलेला आहे. जगल पडता चित्रपट रंग वरून उडकी बारा तर किती
0: पैसे
1: नवनी हॉल मध्ये तुम्हारी जुल्फ की साहेब मे राव श्याम कर लुंगा.
0: हो हो.
1: आणि हकीकत मध्ये तर रफीला त्याने तीन गाणी दिली.
0: हो हो हो. आणि त्यातलं गाणं तर
1: शराबी मध्ये देवानंद प्रत इथं संदर्भ येत होत आहे. आठही गाणी शराबी मधली ही
0: मला तर कधी ना कधी कधी ना कधी कोई ना कोई तो आएगा असं तर आएगाच्या जागी गायगा म्हटलं पाहिजे रफीसाठी की ही दुनिया संपेपर्यंत मी तर म्हणतो सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत रफीचा आवाज आणि जोपर्यंत आपल्यासारखी रफिक आहे तोपर्यंत रफीच्या आवाजाला मरण असणार नाही. आज इतकी वर्ष 40 वर्ष झाली तर रफीचा आवाज हा कुठल्याही संगीतमय कार्यक्रम असो कुठलंही रेडिओ स्टेशन असो किंवा कुठल्या दूरदर्शनचा संगीतमय कार्यक्रम असो रफीचा आवाज हा आपल्याला कायम दिसत असतो. छोट्या संगीतकारांबद्दल तुम्ही सांगत होता काही
1: संदर्भामध्ये मला म्हणायचं की ह्या संगीतकारांसाठी देखील रफी तितक्याच ताकदीने गायलेला
0: आहे. ताकदीने गायला होता अगदी.
1: आणि सी अर्जुनचं ते गाणं मी म्हणालो
0: जगदीशला
1: सोडून गेलेला
0: जगदीशवर
1: चित्रलेलं गाणं आहे.
0: तास बैठ कवी बहल जाएगी
1: बहल जाएगी
0: आपण ब्रेकमध्ये ऐकणार आहोत. त्यापूर्वी मला नजर आपल्या पुढच्या कालखंडाबद्दल त्यात शम्मी कपूरचा एक सिनेमा येतो ब्रह्मचारी नावाचा. म्हणजे थोडासा सिनेमाचा देखील पॅटर्न बदलत होता थोडासा त्या 60च्या दशकाच्या शेवटी. आणि जितेंद्र फरगा कलाकार आला होता जो आपला इंडियन जेम्स बॉन्ड म्हणून फर्ज मध्ये आला होता त्यात देखील त्याची रफीची गाडी खूप त्यामध्ये गायली होती. म्हणजे नायक नवीन जरी आला तरी गायक मात्र रफी कायम असायचा आपल्या याच्यामध्ये. तर हे दिसतं आपल्याला. तर मला त्यापूर्वी एक छोटस तुम्हाला एक विचारायचं आहे की या काळात एक मोठी घटना घडली होती की ज्यामुळे रफी आणि लता काही काळ एकत्र गात नव्हते. तर त्या काळातली बरीचशी गाणी मग आशा किंवा सुमन कल्याणपूरला म्हणायचं तर आपण रसिक चांगल्या गाण्यांपासून थोडंसं मुकलो असं मला वाटतं त्यानिमित्तानं.
1: अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं खरंय. यात काही प्रश्नच नाही. पण मी तुम्हाला सांगू का की तो काळच असा होता की एवढे मोठे कलाकार निराळ्या प्रकारांनी एवढे मोठे संगीतकार इतके मोठे गीतकार हे सगळेजण येऊन सडकले होते की त्यातल्या प्रत्येक जणांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे न्याय द्यावा असं काही शक्य नव्हतं. आता अनिल विश्वास सारख्या संगीतकारांचा जर आपण विचार केला ते थोडाशा आधीच्या कालखंडातला आहे अनिल विश्वास, पण तरी देखील उदाहरण म्हणून रफीच्या संदर्भामध्ये ते नेहमी घेतलं जातं. त्यामुळे त्याला तर नाही जमलं. त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की हे लोकांनी माझ्याविषयी जवळलं चुकीचं मत आहे. तशा प्रकारे काही घटना घडल्या असतील एखाद्या ठिकाणी कुठं रफी थोडासा लवकर गेला आणखी दुसरा कुणी गायक उशिरा आला त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग रखडलं मग ते रेकॉर्डिंग स्टुडिओ कॅन्सल झाला. सगळ्या माझ्या मते ऐकू गोष्टी आहेत.

0: अशा घटना घडत असतात. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये इतके मोठे प्रतिभावंत एकत्र आल्यानंतर कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी होणार, त्याच्यामध्ये काहीतरी घडलं असेल. पण एक तुम्ही म्हणता तर बरोबर आहे की या सगळ्यामध्ये झालं काय तर रसिकांचं थोडंसं नुकसान झालं.
1: जयंत, आपण आता एक ब्रेक घेऊयात आपण, आणि ब्रेक नंतर आपण आपल्या गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे जाणार आहोत. त्या टप्प्यामध्ये रसिकाच्या कालखंडाबद्दल आपण बोलूया. रसिकांना तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 107.8 रेडिओ पुणे.

0: ये अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुणे की आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण आज पार्श्वगायक रफी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने रफीच्या कालखंडाबद्दल बोलत आहे। 700 दशक, रफीचे 700 दशक याबद्दल बोलण्यासाठी आज सोलापूरहून श्री जयंत राळेरासकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राळेरासकर सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी रफी आणि नटाच्या मधल्या त्या कालखंडाबद्दल बोलत असताना त्याच वेळेला आपण जसं म्हणतो रसिकांचं नुकसान झालं थोडंसं, की आता गाईड सारखा सिनेमा आहे ज्यात एकही डुएट असूनही या दोघांचं नटा रफीचं किंवा आरजू सारखा सिनेमा जो शंकर निर्देशन त्यात एकही डुएट नव्हतं या रफीचं, तर असं काही काही गोष्टी घडल्या त्यामध्ये। तर त्याच वेळेला सुमन कल्याणपूर सोबत रफी हे कॉम्बिनेशन खूप चांगलं चाललं होतं, म्हणजे विशेषतः काही गाणी तर मला अगदी चटकन सांगता येतील की
2: उत्कृष्ट उदाहरण आहे बालमर सावन
1: बिचारे, आजकाल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जुगान पर हे ब्रह्मचर्य गाणं असेल, त्यातलं इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदा हे सूरजचं गाणं होतं, त्यानंतर तुमसे हसीना कभी मोहब्बत में मैंने करनी थी हे फर्ज मधलं गाणं, त्यानंतर दिल की किताब कोरी है कोई रहने दो यार मेरा मधलं गाणं, किंवा अगदी चांगलं छोटीशी मुलाखत मध्ये तुझे देखा तुझे चाहा तुझे पूजा मैंने
2: पूजा मैंने,
1: तर ही गाणी येत होती। त्याचबरोबर अशा गाईंसोबत सुद्धा रफीची खूप गाणी या काळात येत होती आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा ती गाणी गाण्याचा उल्लेख केलेला आहे, म्हणून की त्यातलं एक गाण्याचं इन बहारो में अकेले ना फिरो राहने काली घटा रोप नाली हे ममता मधलं गाणं होतं।
2: त्याप्रमाणे संदर्भामध्ये आपण ओपीनियन कसं करणार,
1: अगदी बरोबर, अगदी म्हणजे ओपनर अशाच वेळे अजवत होतो आणि ते आपल्याला ठाई ठाई दिसत होतं त्यांच्या संगीतामध्ये।
2: म्हणजे एक एक सिनेमा आता तो आपल्या कालखंडातला सिनेमा नाही, परंतु भसंत या चित्रपटामध्ये बऱ्यापैकी 18 गाणी त्यांनी अशा बरोबरची युगल गीत आहे।
1: हो हो हो बरोबर बरोबर,
2: हे ओपी नय्यरनी रफीसाठी आणखी रफी अशा त्या ड्युएटसाठी जे केलेलं आहे त्याला तोडत
1: नाही।
2: या दशकाचा जर आपण विचार केला तर कश्मीर की कली सारखी चित्रपट त्याचं म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे, त्याच्यात देखील 3 ड्युएट्स होती त्यांची।
1: हो हो हो बरोबर,
2: ते सगळी अशा बसल्या बरोबरची ड्युएट्स आहेत।
1: हो हो हो बरोबर, मनन मोहन तुम्ही उल्लेख केला त्यांचं मी म्हणाले खाप तुम्हारे मध्ये कभी तेरा दामनला छोडेंगे हम होतं, त्यानंतर रोशनच्या बहुदेजन मधले एक छान डुएट होतं हनुम तो गारो करेंगे तेरा काया मत
2: काया मत,
1: हे खूप छान गाणं होतं। त्यानंतर आपण जेव्हा पाहतो ते नवशाच्या दिलिया दर्जियामध्ये सुद्धा अशासोबत एक रफीचं छान गाणं होतं, सावन आहे यान आहे जिया जो झुमे सावन,
2: त्याच्यामधलं लीडर मधलं देखील आहे।
1: हो हो हो, आणि तुम्ही ओपीचा उल्लेख केला, ओपीचा अगदी 700 शेवटी शेवटी आलेला 700 त्याच्या इराक फिल्म आयोजित मध्ये त्याचं आपस है मैंने मेरी जान मोहब्बत की है, त्यानंतर फिर मेरे वे कभी इस बात का वादा कर लो, आणि मला वाटतं एक मुसाफिर एक हसीनाचा उल्लेख करून त्यातली सगळी गाणी पिनी रागावर आधारित होती।
2: बहुत शुक्रिया, बडी मेहरबानी,
1: फार फार सुंदर गाणी त्याची, म्हणजे आज देखील लोकांना ते आवडतं अगदी। आणि परत तुम्ही म्हणाल्यासारखं की नायक कोण हे फार इथे इनमेटरियल गोष्ट आहे, गाणी प्रचंड गाजली होती त्यातली।
2: पिलू रागावर मला वाटतं फागून मधली गाणी होती,
1: फागून मधली होती का? हो हो
2: फागून
1: बरोबर, येस येस। आणि ह्या ओपीचा एक सिनेमा होता सुर वही दिन लाया हो, त्यात देखील रफीची खूप छान गाणी होती त्यामध्ये, रफी आशाचं पण एक गाणं होतं आणि बाकी रफीची सोने गाणी खूप चांगली होती त्यामध्ये, जॉय मुखर्जी झिरो होता त्यामध्ये,
2: जॉय मुखर्जी झिरो।
1: आता जेव्हा आपण रफीच्या या कालखंडाकडे येऊ लागतो शेवटच्या म्हणजे आपल्या 700 दशकाच्या शेवटच्या काळामध्ये, तर त्यावेळेला नवीन नवीन नायक आलेले दिसतात तुम्हाला सिनेमामध्ये, त्यानंतर श्रीरामचंद्र, नौशाद, रोशन हे लोक थोडेसे बाहेर पडलेले दिसतात, आनुशास बाहेर पडलेले दिसतात, आणि शंकर जय किशन सुद्धा 700 दशकाच्या नंतर त्यांच्या जयकिशनच्या मृत्यूनंतर त्यांचा देखील ओघ कमी झाला होता,
2: पण
1: लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि आर डी बर्मन आणि कल्याण जयांची हे मात्र 70 दशकामध्ये प्रामुख्यानं गाजलेले संगीतकार होते हे। तर रफीचं जेव्हा आपण 700 दशकाचा परत एकदा त्याचा आढावा घेऊ लागतो त्यावेळेला त्याचा, तर त्यावेळेला असं दिसतं की साधारणतः त्याने 1000 गाणी सोने या काळात गायली होती रफी, म्हणजे हा मला उच्चांक असेल त्यांचा रफीचा या बघायचं। आणि तुम्हाला जसं म्हटलं तसं की रफीला फिल्मफेअरचे अवॉर्ड या काळात जास्त मिळाले होते या दशकामध्ये सुद्धा,
2: त्यातले 6 मिळाले,
1: 6 त्यातलं 68 साली जो ब्रह्मचारी सिनेमा आला होता त्यातलं मैं गाऊ तुम सो जाओ ह्या गाण्यासाठी त्याला

0: मिळालं होतं. आणि याच वर्षी आलेल्या बाबुल की दुआ ले तिजा हा जो नीलकमल मधलं गाणं होतं याला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच काळामध्ये रसूला पद्मश्रीचा देखील पुरस्कार मिळाला होता या याच्यामध्ये. आणि 69 सालच्या आराधनानंतर रफीचा थोडासा ओघ कमी झाला, कालखंड थोडासा मागे पडला रफीचा, पण रफीने परत कमबॅक केलं 1974 साली. तर 1960 दशकाची 10 वर्ष जेव्हा पाहतो आपण आणि रफीच्या नजरेतून पाहतो तेव्हा कितीतरी गाणी आत्ता बोलता बोलता मला आठवतात तुम्हाला की ज्या गाण्यांनी आपले
1: हे न संपणारा विषय आहे.
0: हो
1: म्हणजे मला
0: बोला बोला
1: थोडासा रफी या व्यक्तीबद्दल देखील थोडस
0: आवडेल.
1: रफीची आठवण काढली तर त्याच्यामुळे गायक हा तर आपल्या समोर असतो त्याचे प्रश्नच नाही, पण त्यासोबत देखील त्याच्या स्वतःच्या दिलदारपणाच्या त्याच्या सभ्यतेच्या त्याच्या वर्तणुकीचे देखील किस्से आवर्जून ऐकवले जातात. म्हणजे सर्वांना माहिती असण्याची म्हणजे गोष्टी माहीत असतातच असं नाही, पण त्याच्यातून त्याचं जे वेगळेपण आहे या दोन तीन गोष्टींमध्ये मला
0: दिसतं.
1: यावेळी अमुक एका गायक नटासाठी अमुक एक आवाज असेल ते कित्येक लोक सुरुवातीचे गायक सुंदरलाल सैकलला प्रमाण मानून चित्रपट सृष्टीत आले असते. या सगळ्यांवर वेगळे वेगळे प्रभाव होते, पण रफीने असला कुठलाही प्रभाव घेतला नाही.
0: आणखी
1: सैकल बरोबरची तुलना हा त्या काळातला एक मला वाटतं अविभाज्य भाग होता लोकांच्या
0: बरोबर.
1: पण रफी हा एकमेव गायक असा होता की ज्याला सैकल बरोबर गायला मिळत.
0: हो हो हो शहाजहानमध्ये
1: शहाजहानमध्ये त्यांनी मेरे सपनों के राणी रुगी रुगी
0: हे
1: गाणं त्यांनी गायलेलं होतं सैकल यांच्या बरोबर. तर असं हे सगळं दशक होतं की त्याचं हे आता तुम्ही मगाशी मी जो उल्लेख केला की त्याच्या सभ्यपणाचा किंवा दिलदारपणाचा एक किस्सा मी शेवटचा सांगतो.
0: नक्की सांगा.
1: काही लोकांना कदाचित तो माहितही असेल सुधीर फडके आणखी रफी सुधीर फडके यांचे ललिता देऊळकर यांचं ज्यावेळी लग्न झालं होतं त्या लग्नामध्ये मंगलाष्टका सुधीर
0: फडके
1: यांच्या ललिता देऊळकरच्या लग्नामध्ये रफीने म्हणल्या
0: होत्या. म्हणजे
1: हे थोडस आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करताना ही त्यांचं कसा वाटते की रफीच्या सुधीर फडकेंच्या शब्दात मी ऐकलेली आहे. त्यांच्या गीतसूचीमध्ये देखील एका लेखामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे, त्यामुळे ही गोष्ट खरी असली पाहिजे. हे जे वेगळेपण आहे की आपल्यातला गायक आपण काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो.
0: करेक्ट करेक्ट
1: करेक्ट. मला थोडंसं वेगळं वाटतं इतर अनेक गायकांच्या पेक्षा. याचा प्रश्न नाही म्हणजे कसं बघायला गेलं तर त्याला देखील किराणा घराण्याची गुरु परंपरा लाभलेली होती. अनेक गोष्टी होत्या सैकल बरोबर तर त्याचं गाणं पण पॉईंट त्याच्या आयुष्यामध्ये खूप होते, पण शेवटपर्यंत तो एक सभ्य गायक राहिला हे त्याचं वेगळेपण आपल्याला मानायलाच पाहिजे.
0: खरं खरं अगदी खरं.
1: म्हणजे इतर कुणी फार मोठे उत्सव होते असातला प्रश्न नाही, पण रसिक हे वेगळेपण नक्कीच होते.
0: म्हणजे लक्ष्मीकांत पॅरालाल जेव्हा या सिने इंडस्ट्रीमध्ये आले होते आणि त्यांचा पहिला सिनेमा खरं तर पहिला सिनेमा रखडून अगदी 7-8 वर्षांनंतर प्रदर्शित झाला, तर त्यात त्यांची इच्छा अशी होती की आपल्या पहिल्या सिनेमामध्ये रसूलने गावं आणि सिनेमाचं बजेट कमी होतं, निर्मात्याकडे पैसे कमी होते आणि रफीकडे गेले हे वेगळं आणि सांगितलं की आमचा पहिला सिनेमा आहे तुम्ही त्यांनी रफी स्वतः आले आणि गाणं गाऊन गेले आणि जाताना त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या निर्मात्यांनी ते पाकिट त्यांना दिलं, रफीने यांना बाहेरून बोलवून घेतलं आणि ते पाकिट परत केलं त्यांना की म्हणून इतकं छान गाणं तुम्ही दिलं तुमचं पहिलं गाणं आहे आणि मला आनंद आहे तुमच्याकडे मला गायला तुम्ही बोलवलं याचा. आणि अशाप्रमाणे मिल बाट के खाओ हा शब्द तुम्ही सांगितला आणि लक्ष्मण पॅरालाल ही जोडी अशी आहे की शेवटपर्यंत टिकून राहिली. म्हणजे रफीचा आशीर्वाद काय असतो तो खरं तर म्हणजे एखाद्या देवाने दिलेला आशीर्वाद अशा प्रकारचा हे होतं. आणि रफीचे असे माणुसकीचे किस्से त्यांचे बाकी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप चर्चा होत असतात नेहमी, पण ह्या सगळ्यातून जे शिल्लक राहतो तो रफी सारखा एक खुदाचा लेख बनला त्याला खास
1: नेहमी
0: अगदी. आणि आपल्या पुण्यात सुद्धा रफीच्या नावाचा एक चौक आहे इथे कॅम्प भागामध्ये, मुंबईला पण एक रफीच्या नावाचा रस्ता आहे. रफीच्या बाबतीत त्यांना पुरस्कार देखील मिळाले, फिल्मफेअर मिळाले, दिलासामध्ये त्यांचे आले, पद्मश्री पुरस्कार मिळाला, फक्त त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नाही जो खरं तर त्याचे हकदार होते ते.
1: खरं आहे.
0: हा
1: थोडासा बाजूला पुन्हा आपण जर विचार केला रफीवर असलेल्या दोन ओळी आहेत त्या कुणाच्या आहेत मला माहित नाही, त्या तितक्या उत्कृष्ट पण नाहीत तेही तितकं खरं आहे, पण तरी देखील मला असं वाटतं की काय असते

0: कभी जवाहिर नहीं बन सकते, चाहे बने कुछ पर रफी नहीं बन सकते।
1: क्या बात है, क्या बात है, खरं म्हणजे अगदी रफी गेल्यानंतर त्याचे अवतार बरोबर आले आणि तसेच क्षणात अंतर्धान पावले आपण पाहिलेलं सगळं रफी तो रफी शेवटी। आपण मला वाटतं रसिकांनी याच मिळते आपण आजचा कार्यक्रम थांबूयात, उद्याच्या कार्यक्रमात आपण रफी तो 70च्या दशकातला रफी याबद्दल आपण बोलणार आहोत। राजास्कर सर आपण मुद्दा वेळ काढून आमच्या पुणे आवाज या रेडिओशी आपण बोलला, पहिल्यांदाच आपण आमच्या रेडिओच्या कार्यक्रमात सहभागी झालात। रसिक मित्रांनो तुम्हाला एक कार्यक्रम नक्कीच आवडला असेल, तुम्ही आम्हाला मेलद्वारे या कार्यक्रमाबद्दल कळवा। त्याचप्रमाणे राजास्कर सर पुन्हा आपण कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येऊ बोलूयात। थँक्यू व्हेरी मच।
0: जरूर जरूर जरूर धन्यवाद अंकित, तुम्ही मला ही संधी दिली रफी तुमच्यापर्यंत काही अंशाने का होईना पोहोचवण्याची।
1: खूप खूप रफी आणि आम्ही ज्या रफीबद्दल कोण बोललो याची यादी करत होतो त्यावेळेला पहिल्यांदा तुमचं नाव आलं आणि 7 दशक जे खऱ्या अर्थाने तुम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही तरी 7 दशकातले सिनेमे गाणी ती नंतर ऐकली आणि तुम्ही आता ते अगदी लाईव्ह ऐकली सगळे लाईव्ह पाहिलेलं रफी आता
0: बऱ्याच गोष्टी।
1: थँक्यू व्हेरी मच सर। थँक्यू।
0: ओके।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात भाग 5 मध्ये आपण ऐकलं मुस्लिम बांधव असतील, ख्रिश्चन बांधव असतील, जैनी असतील, गौतम बुद्ध, महावीर स्वामी सगळ्यांनी निराकार या रूपात परमेश्वराची आठवण केली. आणखीन सांगायचं झालं तर जपानमध्ये गेलात तर शिंतोनिझम सेटवाले जे आहेत ते 3 फूट उंचीवर 3 फूट दूर बसून एका थाळीमध्ये लाल दगड ठेवतात, ज्याला ते म्हणतात करणीचा पवित्र दगड. अगदी निराकार शिवलिंग आकाराचा आहे, ज्याला ते म्हणतात चिनकोन शेकी. चिनकोन शेकी याचा अर्थ आहे जो शांतीचा दाता आहे, ज्याची आठवण केल्याने आपल्याला शांती प्राप्त होते. आणखीन सांगायचं झालं तर पारसी यांच्या अग्यारीमध्ये पण अखंड ज्योत जळत असते. म्हटलं जातं जेव्हा पारसी लोक इराणमधून भारतात आले तेव्हा पेटती ज्वाला घेऊन आले होते, आणि आजही जेव्हा नवीन अग्यारीची स्थापना करायची असते तेव्हा ती पेटती ज्योत घेऊन जाऊन तेथे नवीन अग्यारीची स्थापना केली जाते. म्हणजेच प्रत्येक धर्मात मान्यता आहे ती त्या निराकार ज्योती स्वरूप अशा परमात्म्याची. नूर, लाईट काहीही म्हणा, ज्याला लोकांनी वेगवेगळ्या नावाने ओळखलं. कोणी गॉड म्हणत, कोणी अल्लाह, कोणी प्रभू, कोणी ईश्वर, कोणी मालिक, पण हे जे काही बोललं जातं ते एका त्या परमेश्वरासाठी. तुम्ही बघितलं असेल येशू ख्रिस्त यांनी म्हटलं आहे जेव्हा गॉड इज वन अँड गॉड इज लाईट, तेव्हा बोटाने इशारा कुठे केलेला आहे? वरती. आणि साईबाबा त्यांचंही तुम्ही पाहिलं असेल सबका मालिक एक, तेव्हाही त्यांनी बोटाने इशारा कुठे केलेला आहे? वरती. म्हणजेच ब्रह्मलोकात राहणारा तो परमपिता शिव परमात्मा त्यांच्याकडेच त्यांनी इशारा केलेला आहे, आणि हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि आपणही काय बोलतो बोलताना? तो वरचा सर्व बघून घेईल. वरतीच असतो ना आपलं बोट पण, आपण मान पण वरती करतो, इशारा कुठे करतो आपण? तो वरचा. म्हणजेच जो सर्व धर्म मान्य आहे, जो देवांचा देव, तोच सर्वोच्च शक्ती आहे, ज्याच्याकडे सगळ्यांनी बोटाने वरती इशारा करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणखीन शिवासाठी एक शब्द जोडला जातो शिव शंभू. शंभू या ओरिजिनल शब्द आहे स्वयंभू. स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट होणारा, त्याची उत्पत्ती करता येत नाही, त्याचे कुणी माता पिता नाही. तिसरी गोष्ट त्याला म्हटलं जातं सर्वोपरी, म्हणजेच सर्व चक्रापासून निराळा आहे. सृष्टीमधील जी अनेक चक्र आहेत त्या सर्व चक्रापासून तो निराळा आहे. आणि म्हणूनच श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला साक्षात्कार करवला. आपला वास्तविक परिचय देताना भगवंत म्हणतात मैं अजन्मा हूं, काल मला खाऊ शकत नाही, मी महाकाल आहे, मी अव्यक्त आहे, मला व्यक्त असं देह नाही मनुष्यासारखं. पण समोर तर श्रीकृष्ण दिसत आहेत आपल्याला अगदी साकार देह असलेले, अगदी स्पष्ट. मग हे कोणाबद्दल बोललं जात आहे? तुम्ही विचार करा की मी अजन्म आहे, मला काल खाऊ शकत नाही, मी महाकाल आहे, मी अव्यक्त आहे, मला व्यक्त असं देह नाही मनुष्यासारखं, मी शाश्वत आहे, पुनर्जन्म रहित आहे. आणि तेव्हा म्हटलं जातं की अर्जुनालाही संशय आला, हे प्रभू जर तुम्ही अजन्म आहात, अकर्ता आहात, अभोक्ता आहात, अव्यक्त आहात, मग हे तुमचं स्वरूप कसं? मला तुमच्या वास्तविक स्वरूपाचे दर्शन द्या. आणि तेव्हा

अर्जुनालाही वास्तविक स्वरूपाचे दर्शन झाले, ते कोणते? समोर श्रीकृष्ण असताना तेजोमय ज्योती स्वरूपाचंच दर्शन झालं, म्हणजेच निराकार ज्योती. येतंय का काही लक्षात मला काय सांगायचं आहे? अच्छा, छोटासा एक ब्रेक घेते, लगेचच परत येत आहेत.

0: नमस्कार, आप उन्हें एकत्रित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण ऐकत होतो भगवंताने अर्जुनाला आपल्या वास्तविक स्वरूपाचे दर्शन घडवले, ज्योती स्वरूपाचे दर्शन। पण समोर श्रीकृष्ण आहेत आणि वास्तविक स्वरूपाचे दर्शन कोणतं आहे? ज्योती स्वरूप। कळतंय का? मी अजन्म आहे, मी महाकाल आहे, मी अव्यक्त आहे, माझं साकार असं देह नाही मनुष्यासारखं, मी शाश्वत आहे, पुनर्जन्मरहित आहे। हे कोणाबद्दल बोललं जातंय? आपल्याला हेच तर ओळखायचं आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, श्रीकृष्ण हे देवात्मा आहे, त्यांची जन्मतिथी आहे अष्टमी, म्हणतो ना आपण जन्माष्टमी। त्यांचे माता पिता आहेत वसुदेव देवकी, नंद यशोदा, आणि राजविद्येसाठी ते गुरुकुलात पण गेलेले आहेत, आपण ऐकलंय। तसेच श्रीराम हे पण देवात्मा आहेत, त्यांचीही तिथी आहे नवमी, रामनवमी करतो ना आपण साजरी। त्यांचेही माता पिता दशरथ कौशल्या आहेत आणि गुरुकुलात तेही गेलेले आहेत राजविद्येसाठी। हनुमानजी त्यांनाही आपण काय म्हणतो? पवनपुत्र, अंजनी सूत। सांगण्याचं तात्पर्य काय की

त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांचे माता पिता गुरु झालेच ना, त्यांचा जन्म दाखवलेला आहे. पण परमात्मा हे सर्वोच्च आहेत, त्यांचे कोणीही माता पिता गुरु शिक्षक असू शकत नाही असं आपण म्हणतो ना. मग तेच सर्वांचे माता पिता गुरु शिक्षक म्हणजेच सर्वोच्च शक्ती या जगातील तो परमात्मा होय. श्रोतागण हो, तुम्हाला देवात्मा व परमात्मा यातील फरक स्पष्ट झालाच असेल. आता आपण जे ऐकले तेवढ्यावरून आपण असंही ऐकलंय ते 30 कोटी देवी देवता आणि देवांचा देव तो महादेव भोलेनाथ शिव. आपण शिव आणि शंकर यातीलही फरक मागच्या सत्रात स्पष्ट केलेलाच आहे. म्हणजेच श्रद्धा ठेवून आपल्याला त्या निराकार ज्योतिस्वरूप परमात्म्याची आठवण करायची आहे. मनातील अंधश्रद्धा आता दूर झालीच असेल ना, सर्व फरक तुमच्या लक्षात आलाच असेल ना. अगदी आपण आत्ता जो प्रसंग ऐकला, अर्जुनाने भगवंताकडून जे दर्शन घेतले तेही कोणते, तेजोमय अशा स्वरूपाचे निराकार ज्योती स्वरूप. लक्षात येतंय का तुम्हाला काही? तुम्ही नक्की याच्यावर विचार करा बरं का. अजून पण शिवरात्रीमध्ये आपण काय करतो, शिवलिंगावर बेलपत्र वाहतो की नाही, आणि शिवलिंगावर 3 रेखा दाखवल्या जातात. त्याचा भाव आहे तिन्ही काळांचं जे ज्ञान ज्याला आहे, आदि मध्य आणि अंत याबद्दल जो जाणणार आहे त्यासाठी त्या 3 रेखा आहेत. आणि ज्याच्याजवळ सत्य ज्ञान असल्याने त्याला सत्यम म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, त्या 3 रेखांच्या मध्ये एक डोळा दाखवलेला असतो, अर्थात ते त्रिनेत्री आहेत, ज्ञानाचा 3रा नेत्र देणारे आहेत. हो की नाही? आपल्याला स्वतःची ओळख पटली ना, की आपण म्हणतो दिवसभरात माझे हात पाय, मी हात मी पाय नाही, माझे हात म्हणजे हे माझं शरीर आणि मी आत्मा. दर्शन घडलं ना आपल्याला ही स्वतःची ओळख, की मी कोण, मी चैतन्य शक्ती, मी ऊर्जा, मी प्राणशक्ती आणि माझ्या आत्म्याचा पिता तो परमपिता शिव परमात्मा. आणि ज्यामुळे आपलं कल्याण होतं, म्हणजेच मनुष्याचं कल्याण करणारा तो असा शिव त्रिनेत्री, म्हणून शिवम म्हटलं जातं, आपलं कल्याण करतात. आणि तिसरं, त्यांच्या पूजेमध्ये 3 पत्र असलेलं बेलपत्र वाहिलं जातं, तेही एका देठाला जोडलेलं असलं पाहिजे, अलग अलग नसलं पाहिजे. त्याचा पण अर्थ आहे, आपल्याला एवढे दिवस हे भाव माहीत होते का, बस परंपरा आहे, सगळे पूजा करतात, बेलपत्र वाहतात, बस म्हणून आपणही करत आलो. तेच म्हणायचंय की अंधश्रद्धा ठेवून नाही, तर अगदी उघड्या डोळ्यांनी श्रद्धा ठेवून त्या परमेश्वराला ओळखून आपण त्याची आठवण करायची आहे. मग आजपर्यंत ते 3 रेखांचं महत्व माहिती होतं का, तो डोळा का दाखवतात कळत होतं का, आणि बेलपत्र आपण का वाहतो की ते एका देठाला जोडलेलंच असलं पाहिजे आणि 3 पानांचंच असलं पाहिजे. त्याचा अर्थ ते ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांचेही रचयिता आहे, म्हणजे ज्यांची प्रत्येक रचना किती सुंदर आहे म्हणून त्यांना सुंदरम म्हणतात, म्हणजेच तो सत्यम शिवम सुंदरम आहे. हा आहे त्याचा वास्तविक परिचय, जो सर्व गुणांमध्ये अनंत आहे. घेते इथे छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप उन्हें एकताएत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी सांगत होते शिवरात्री, नुसतर शिवरात्री नव्हे महाशिवरात्री, म्हणजेच किती महान कार्य परमात्मा शिव येऊन या धरतीवर करत आहेत आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। आपण बेलपत्र, तीन रेखा आणि तीन रेखांवर असलेला तोंड नेत्र त्याचा अर्थ समजून घेतला आणि अर्जुनाला झालेल्या साक्षात्काराबद्दलही स्पष्टच सांगते। ज्योती स्वरूपाचे दर्शन म्हणजेच निराकार परमपिता शिव परमात्मा, त्यांचेच ते स्वरूप, ते निराकार आहेत म्हणून श्रीकृष्णाच्या माध्यमातून आपला परिचय देत आहेत। आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही विचार करायला हवा की हे कोणाबद्दल बोललं जात आहे। अजन्मा, अव्यक्त, व्यक्त म्हणजेच साकार असा देह नाही मनुष्यासारखा, पण श्रीकृष्ण दिसत आहेत कारण माध्यम श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निराकार परमात्मा प्रवेश करून हे ज्ञान आपल्याला देत आहेत। आणि हेच पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीकृष्णाची आत्मा आता कलियुगाच्या अंतिम समय साधारण मनुष्य रूपात असताना परमपिता शिव परमात्मा त्यांच्यामध्ये प्रवेश करतात, जन्म नाही घेत, अवतरित होतात आणि हे सत्य ज्ञान, हे नवीन ज्ञान आपल्याला सांगतात। हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे। श्रीकृष्णाचं तर मी तुम्हाला म्हणाले ना की ते जन्म पुनर्जन्म मध्ये येतात, जन्म मरण या फेऱ्यात येतात आणि परमात्मा तो पुनर्जन्म रहित आहे, अजन्म आहे, जन्म घेत नाही मातेच्या गर्भातून, त्यांचे माता पिता दाखवले। सांगण्याचा भाव देवी देवता 33 कोटी, अनेक देवी देवता आहेत पण परमात्मा एकच आहे आणि तेच तर आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणाल, तुम्ही विचार करत असाल की सत्याला सिद्ध करायची गरज काय आहे। होय, सत्य हे सत्यच आहे, अगदी बरोबर म्हणताय, पण हे सर्व सिद्ध करण्यासाठी नाही सांगत आहे, हे तर ज्ञान आहे। जे ज्ञान कोणत्या शास्त्रात तुम्ही वाचलंय का किंवा कधी ऐकलंय का?

आतापर्यंत आपण जे भाव आणि जे अर्थ समजून घेतले हेच तर आहे की जन्मोजन्मीच्या भक्तीचं हे फळ म्हणजे हे सत्य ज्ञान. मग पूर्वापार चालत असलेल्या भक्तीचं हे फळ परमात्मा येऊन आपल्याला ज्ञानाचा प्रसाद देत आहे, तो आपल्याला समजून घ्यायला नको का? आणि तेच तर त्याचा वास्तविक परिचय, जो आपण आतापर्यंत किती भाग आपण ऐकले, आज हा सहावा भाग आहे. मग सांगायचं हेच आहे की तो सर्व गुणांमध्ये अनंत, सर्व शक्तिमान. ज्योमेट्रीमध्ये पण जेव्हा पॉइंट देतात तेव्हा काय म्हणतात की एका पॉइंटची ही डेफिनेशन आहे इन्फिनिटी म्हणजे अनंत. आणि विज्ञानामध्ये पण सगळ्यात सूक्ष्म ते सूक्ष्म अणू म्हणतात. आणि म्हटलं जातं की ऍटम त्याला जितक्या वेळा फ्यूज कराल तितक्या वेळा तो अधिक शक्तिशाली होत असतो. आणि गीतेमध्ये पण भगवंताने काय सांगितलं की हे अर्जुन, मी सूक्ष्म ते सूक्ष्म, अणूपासून पण सूक्ष्म असा अति सूक्ष्म आहे. म्हणजेच तो सूक्ष्म आहे ह्या डोळ्यांनी नाही, या स्थूल नेत्रांनी तुम्हाला नाही दिसणार आहे. आणि आपण जी मूर्ती पूजा करतो, मग ते श्रीकृष्ण आहेत, श्रीराम आहेत, हनुमानजी आहेत, ती मूर्ती पूजा फक्त हिंदू धर्मामध्ये बघितली जाते. मूर्ती पूजेला सर्व धर्मात मान्यता नाही आहे ना, हेच तर समजायचंय. परमेश्वर हा सर्व धर्म मान्य आहे, तो ज्योतिस्वरूप आहे. मग आपण ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये ज्योतिस्वरूपात त्याची आठवण आपणही करतो. मुस्लिम बांधव करतात, ख्रिश्चन बांधव करतात, महावीर स्वामी त्या निराकाराची आठवण करतात, गौतम बुद्ध, प्रत्येकाने परमेश्वराबद्दल एकच गोष्ट म्हटली, तो एक आहे आणि वरती इशारा केला आणि तो ज्योती स्वरूप आहे. मग आपल्यालाही हे समजून घ्यायला नको का की परमेश्वर कसे आले, त्यांनी कसा परकाया प्रवेश केला, आणि हे जे ज्ञान जे आपण कोणत्या शास्त्रामध्ये आजपर्यंत वाचले नाही, ऐकले नाही, समजून घ्यायला हवं ना. मी पण प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेचा साप्ताहिक कोर्स केलेला आहे आणि मला वाटले की हे सगळे तुम्हाला सांगायला पाहिजे. मग ब्रह्माकुमारी संस्थेची स्थापना, जे संस्थापक आहेत पिताश्री ब्रह्मा, त्यांचाच जीवन परिचय पुढच्या भागात देणार आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला परमेश्वर कसे प्रवेश झाले, काय त्यांनी केलं, कसं ज्ञान दिलं आणि ही संस्था आजपर्यंत काय काय करत आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. बघा, तुम्हीच विचार करा, त्या नावातच खूप काही आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. ईश्वरीय म्हणजे हे ईश्वराचं विश्वातलं विद्यालय. आता विद्यालय म्हटलं की आपण ऐकलंय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, जिथे डॉक्टर इंजिनियर बनतात, पण ह्या विद्यालयामध्ये स्वतः ईश्वर टीचर बनून आपल्याला शिकवतात. आणि काय शिकवतात, तर प्रत्येक मनुष्य हा गुणवान चरित्रवान बनणार आहे. मग आता तुम्ही सांगा, आपण ऐकलंय माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आहे का आताचं वागणं माणसासारखं? मनुष्य देहभानात येऊन कर्म करतोय, म्हणजे पाच विकारांच्या प्रभावाखाली प्रत्येक कर्म होत आहे. वासनांध होऊन अत्याचार होत आहेत, चोरी खून हे सगळं काय आहे, लोभ मोह अहंकाराच्या मुळे ही कृत्य होत आहेत. मग तुम्ही म्हणाल देहभान आहे, मग आत्मभान म्हणजेच आत्मा समजून आपल्याला सर्व कर्म करायची आहेत. या शरीरात विराजमान मी ज्योती, मी चैतन्य शक्ती, आत्मा समजून मला कर्म करायचंय म्हणजेच काय? तर आत्मा कशी आहे, सत्वप्रधान. तुम्ही म्हणाल सत्वप्रधान काय आहे, तर तेच तर आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे सगळं, की मी सुख शांती आनंद प्रेम शक्ती आणि ज्ञान स्वरूप आहे. जाणते अजाणते तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारात हे सगळं अपेक्षा असते तुमची. बघा तुम्ही जर खूप गोंधळ असेल, तुम्हाला काय वाटतं, जरा शांती नाहीये, म्हणजे तुम्ही शांतीची अपेक्षा करता. घरात जरा दुःख येऊ दे, तुम्हाला आवडतं का? लगेच देवापुढे प्रार्थना करता ना सगळे सुखी असो, कारण आपण सुखस्वरूप आहोत, सुखाची अपेक्षा करतो. आणि काय नवीन नवीन गोष्टी शिकायची आपल्याला आवड असते, कारण आपण ज्ञान स्वरूप आहोत. आत्म्याबद्दल बोललं जातंय, हे आत्म्याचे स्वरूप आहेत. आणि कचरा असेल, घरात घाण असेल, असंच बसतो का आपण? स्वच्छता आवडते म्हणजे पवित्र शुद्धी आवडते, कारण आपलं ओरिजिनल स्वरूप आहे ना पवित्रता. काही परिस्थिती आल्या तर संकटांशी सामना आपण कसा करतो, अगदी शक्तिशाली रूप कुठून येतं, आपला ओरिजिनल तो संस्कार. पण आपण विसरलोय, आणि तेच तर आपल्याला सगळं समजून घ्यायचंय की मी आत्मा कशी सत्वगुणी.
आणि

आपल्याला समजेल की जेव्हा प्रत्येक मनुष्य आत्मा समजून ह्या सद्गुणांमध्ये व्यवहार करेल तर हा समाजच कसा होईल, गुणवान चरित्रवान, जे आपण म्हणतो नर तू ऐसी करणे कर जो तू श्री नारायण बने, नारी तू ऐसी करणे कर जो तू श्री लक्ष्मी बने. आणि तेच ह्या प्रत्येक साधारण नर नारीला देवी देवता बनवण्याचं काम परमेश्वर करतायत. तेच तर संपाय, कोणते कर्म करायचे तेच आपण पुढच्या भागात समजून घेऊया. मग आता इथे घेते विश्राम.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.

आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं, भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा. घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.